तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्क

समाज माध्यमावर एक संदेश सामायिक केला आहे. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असल्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. देशवासियांनी यूपीआयबद्दलचे आपले अनुभव सामायिक करावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यूपीआय ही जगातली सर्वात मोठी वास्तव वेळेतली पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यूपीआय हे नवोन्मेषाच्या माध्यमातून भारताच्या परिवर्तनाच्या वाटचालीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचं एक उत्तम उदाहरण असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टेरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. ही आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत सुनावणी घेण्याचे आणि पात्र अर्जदारांना नागरिकत्वाचे दाखले देण्याचे अधिकार केंद्र सरकारनं पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात राजपत्रित अधिसूचना जारी केली आहे. पश्चिम बंगालमधल्या 2,30,000 अर्जदारांपैकी आतापर्यंत पात्र ठरलेल्या 23,000 जणांना नागरिकत्वाचे दाखले देण्यात आलेत. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ही माहिती दिली. उर्वरित अर्जांवर त्वरित कार्यवाही करून संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत दाखले सुपूर्द केले जातील असं त्यांनी म्हटलं आहे. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि प्राप्तीकर परताव्याच्या माहितीचा गैरवापर होऊ नये यासाठी सुरक्षा उपाययोजना निश्चित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. पियुष शर्मा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर काल सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि व्ही मोहन

वैयक्तिक माहिती खासगी संस्थांपर्यंत पोहोचवणं ही चिंतेची बाब असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं या सुनावणीत म्हटलं. व्यावसायिक तंत्रज्ञान परिसंस्थेत होणाऱ्या वैयक्तिक माहितीच्या देवाणघेवाणीविषयी खंडपीठानं चिंता व्यक्त केली. या क्षेत्रातल्या तज्ञांच्या मदतीनं या समस्येचं निराकरण करण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा विकसित करावी असा सल्लाही न्यायालयानं केंद्र सरकारला दिला. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतल्या लोकभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांचं अभिनंदनही केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

वित्तीय संवाद साधतील. याशिवाय प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष वरिष्ठ प्रतिनिधींशीही त्या संवाद साधतील. दुसऱ्या टप्प्यात त्या अमेरिकेत गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील. तसंच अॅशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जीवीस अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. H1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त 1,03,265 अमेरिकी डॉलर इतकं नवं शुल्क आकारण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या गृह विभागानं मांडलाय. याअंतर्गत उच्च पदवीधारकांद्वारे केल्या जाणाऱ्या अर्जांचाही समावेश आहे. ज्या H1B व्हिसासाठी मर्यादेचा नियम लागू नाही अशांसाठी हे शुल्क लागू नसेल. याअंतर्गत काही ना नफा ना तोटा तत्वावरच्या सरकारी संशोधन संस्था आणि उच्च शिक्षण संस्थांकडून दाखल होणाऱ्या अर्जांचा अंतर्भाव असेल असं या प्रस्तावात म्हटलंय. अर्ज दाखल करतानाच हे प्रस्तावित शुल्क घेतलं जावं अशी तरतूदही या प्रस्तावात मांडली आहे. अमेरिकेकडे H1B व्हिसासाठी दरवर्षी अंदाजे 85,000 अर्ज केले जातात. या नव्या शुल्क आकारणीमुळे वर्षाला सुमारे 8.80 अब्ज अमेरिकी डॉलरचा महसूल मिळेल असा अंदाज विभागानं वर्तवलाय. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी इराणविरुद्ध आर्थिकदृष्ट्या डी डे अर्थात निर्वाणीच्या कारवाईची घोषणा केली आहे. याअंतर्गत इराणच्या लष्करी गरजा खरेदी व्यवस्था तसंच पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल व्यापाराशी संबंधित संबंधांवरून 60 संस्था व्यक्ती आणि जहाजांवर निर्बंध लादले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेला ओलीस ठेवण्यासाठी इराणद्वारे वापरल्या जाणाऱ्या महसुलाला आळा घालणं हा यामागचा उद्देश असल्याचं बेसेंट यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या या विस्तारित निर्बंधांचा 2 वर्षांपर्यंत सामना करण्यासाठी इराण सज्ज असल्याची प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. निर्बंध असतानाही तग धरण्यासाठी इराणकडे स्वतःची संसाधनं असल्याचं इराणचे अर्थमंत्री अली मदानी जादेह यांनी म्हटलंय. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3र्या दिवशी श्रीलंका पहिल्या डावात अजूनही मोठ्या पिछाडीवर आहे. श्रीलंकेनं आज आपला पहिला डाव कालच्या 2/8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमिल याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला

आल्यानं आसपासच्या अनेक भागात त्याचा प्रभाव दिसून येत आहे. दक्षिण बंगालमध्ये अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण 24 परगणा, मिदनापूर, झारग्राम, पुरुलिया, बांकुरा, कोलकाता आणि हावडा या जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे. झारखंडमध्ये पुढचे 4 दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर 10 जिल्ह्यांना 27 ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. ओदिशात आजपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. तर उत्तर किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतोय. भद्रक आणि जाजपूर जिल्ह्यांमध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानं काही ठिकाणी शाळा बंद ठेवल्या आहेत. हवामान विभागानं 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. बिहारमध्ये गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पाटणासह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, ईशान्य भारत, पश्चिम बंगालचा काही भाग, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, कर्नाटक किनारपट्टीचा काही भाग आणि केरळ इथं मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व राजस्थान, ओदिशा, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटं, लक्षद्वीप आणि कर्नाटकमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर. आणि H-1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त $1,00,000 जास्त नवशुल्क आकारण्याचा अमेरिकेच्या गृह विभागाचा प्रस्ताव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल। बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात। राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी घेतली शपथ। आणि राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द। युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत। 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता। तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे। या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेने तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तत्काळ करणं शक्य झालं आहे। यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवर संदेश सामायिक केला आहे। यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे। देशवासियांनी यूपीआय बद्दलचे आपले अनुभव सामायिक करावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे। केंद्र सरकारने शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे। यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्याच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल। आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतीवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे। परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती। या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली गेली होती। मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे। इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे। राज्यात साखरेच्या दरात गेल्या 3 दिवसात प्रति क्विंटल 1500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे। केंद्र सरकारनं साठेबाजी रोखण्यासाठी उचललेल्या कडक पावलांमुळे बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं साखरेचे भाव नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे। साखरेच्या दरात झालेली वाढ कृत्रिम होती अशी माहिती राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी दिली। घाऊक बाजारात 67 रुपयांवर गेलेले दर खाली आले असून किरकोळ बाजारातही प्रति किलो मागे 7 रुपयांची घसरण झाली आहे। राज्यात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती साखर संचालक डॉ केदारी जाधव यांनी दिली। दरम्यान जळगाव महानगरपालिकेसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल साखरेच्या दरवाढीविरोधात आंदोलन केलं। या आंदोलनात रस्त्यामध्ये चिऊल पेटवून विना साखरेचा चहा तयार करून महायुती सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एन न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना आज राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली। मुंबईतल्या लोकभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। शुक्रे यांची नियुक्ती 2023 नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार केली आहे। त्यांच्या नियुक्तीचा कालावधी 5 वर्षांसाठी किंवा

ते वयाची 70 वर्ष पूर्ण करेपर्यंत यापैकी जे अगोदर असेल त्या दिवसापर्यंत असणार आहे. न्यायमूर्ती शुक्रे यांनी पुणे विद्यापीठातून आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण आणि त्यानंतर अमरावती इथल्या डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून LLB शिक्षण पूर्ण केलं होतं. नागपूर विद्यापीठातून त्यांनी घटनात्मक कायदा या विषयात विधी शिक्षणाची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असून अर्ज पडताळणी 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा राज्य आणि मंत्रालयीन स्तरावर पडताळणीची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करत असल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातल्या आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या याआधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. आता ही अट रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. ही अट रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आवाहन केलं होतं. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल प्रशासनानं संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. यासोबतच संस्थाचालक मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समितीचीही नियुक्ती केली गेली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी दिली. मृत विद्यार्थी पहिल्या इयत्तेत शिकत होता. ताप आल्यानं 24 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. सध्या मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात 14 मुले आणि 16 मुली अशा एकूण 30 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. यातील 5 विद्यार्थ्यांना मनोर इथल्या ग्रामीण रुग्णालयात हलवलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. या घटनेनंतर खत्री यांनी पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शाळेतील जेवणासाठी वापरले जाणारे मसाले तेल आणि इतर साहित्याचे नमुनेही तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. तसंच शाळेत वॉटर फिल्टरही बसवले आहेत. धुळ्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी बिरसा मुंडा क्रांती दलानं आज आंदोलन केलं. नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतिगृहांसाठी जारी करण्यात आलेल्या नवीन नियमावलीतल्या वादग्रस्त तरतुदी तात्काळ रद्द कराव्यात ही मागणी या आंदोलनात करण्यात आली. तसंच आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न अपुऱ्या सुविधा आदी मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. बुलढाण्यामध्ये वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेकडून सीड्स बॉल बॉम्बार्डिंग प्रोजेक्ट राबवला जात आहे. यामध्ये गोफणीच्या साह्याने पारंपरिक पद्धतीने हजारो मातीच्या बीज गोळ्यांची पेरणी केली जात आहे. ज्या ठिकाणी वृक्षारोपण करणं खूप अवघड आहे अशा ठिकाणी गोफणीच्या साह्याने हे मातीचे गोळे दूरपर्यंत फेकले जात आहेत. या बीजगोळ्यांमध्ये कडुनिंब आवळा कदंब जांभूळ बहावा बांबू रिठा यासारख्या विविध देशी आणि औषधी वनस्पतींच्या बियांचा समावेश आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 5 उपहारगृहांचे परवाने राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभाग FDA निलंबित केले आहेत. याविरोधात मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज या प्रकरणाची सुनावणी प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखंड यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी न्यायालयाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला FDA अधिकाऱ्यांकडून येत्या गुरुवारी होणाऱ्या तपासणीपूर्वी उपहारगृहाचा परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश दिले. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3रा दिवशी श्रीलंकेसमोर फॉलोऑनचा धोका कायम आहे. श्रीलंकेने आज आपला पहिला डाव कालच्या 2-8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमील याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला 3रा धक्का दिला. त्यानंतर आलेला कामिंदू याने अर्धशतकवीर पसिंदू सोबत 87 धावांची भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पहिल्या डावात श्रीलंकेच्या 7-5 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची

मंडळी, हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अनेक प्रश्न भेडसावत असतात. शरीराचं टेन्शन, मनाचं टेन्शन, कामाचं टेन्शन, घरच्यांचं टेन्शन. मग अशा वेळी नेमकं काय करायचं? आणि महत्वाचं म्हणजे हा जो मानसिक ताण येतो त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं? हा प्रश्न

0: फक्त लहानांचा किंवा मोठ्यांचा नाही तर सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे आणि यासाठीच आपल्याला मार्गदर्शन करायला आलायत डॉक्टर झरना शाह. वेलकम टू अवर शो मॅम.
1: थँक्यू सो मच मैथिली.
0: सध्या मानसिक ताण जो आहे तो सगळ्यांनाच आहे आणि स्पेसिफिकली आजची जी तरुणाई आहे, आजचा जो यूथ आहे, ते ही समस्या जी आहे ती खूप जास्त प्रमाणात एक्सपिरियन्स करतात.
1: राईट.
0: तर मग तुम्ही काय सांगाल की आजची जी तरुणाई आहे ती कोणत्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना जास्त फेस करत आहे?
1: यूथ म्हणजे वी कन्सिडर स्टुडंट, वी कन्सिडर पीपल फ्रॉम दी एज ऑफ यंग, मीन्स स्कूल गोईंग, 8th, 9th, 10th, त्यांनाही आता ताण येतो. हा, त्यांना स्टडीजचं स्ट्रेस असतं, त्यांना पुढे काय करायचंय त्याचं स्ट्रेस असतं.
0: बरोबर.
1: खूप काही स्ट्रेस ते घेतात आणि दॅट इज व्हॉट मेंटल इश्यूज आता आपण जे बघतोय त्याचं आपण बघूया. मेन म्हणजे एन्झायटी येते लोकांना.
0: बरोबर.
1: सेकंड, बिकॉज ऑफ एन्झायटी देर इज पॅनिक डिसऑर्डर्स.
0: बरं.
1: आणि इफ दॅट इज नॉट अड्रेस्ड

0: मी काय सांगाल की आजची जी तरुणाई आहे ती कोणत्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना जास्त फेस करत आहे?
1: युथ म्हणजे वी कन्सिडर स्टुडंट, वी कन्सिडर पीपल फ्रॉम दी एज ऑफ यंग मीन्स स्कूल गोईंग 8th, 9th, 10th, त्यांनाही आता ताण येतो. हा, त्यांना स्टडीजचं स्ट्रेस असतं, त्यांना पुढे काय करायचंय त्याचं स्ट्रेस असतं.
0: बरोबर,
1: खूप काही स्ट्रेस ते घेतात आणि दॅट इज व्हॉट मेंटल इश्यूज आता आपण जे बघतोय त्याचं आपण बघूया. मेन म्हणजे एन्झायटी येते लोकांना.
0: बरोबर.
1: सेकंड, बिकॉज ऑफ एन्झायटी देर इज पॅनिक डिसऑर्डर्स.
0: बर.
1: आणि इफ दॅट इज नॉट अड्रेस्ड, स्ट्रेस एन्झायटी कॅन लीड टू इवन डिप्रेशन, विच इज ऑल्सो समथिंग जे आजच्या काळात यूथ एक्सपिरियन्स करत असतं फॉर स्मॉल थिंग्स.
0: अच्छा,
1: राईट. तर ते आपण बघूया. मूड स्विंग्स येतात आणि बिहेवियर चेंजेस असतात. सो दीज आर व्हेरी कॉमन थिंग्स जे आपण नॉर्मली डे टू डे लाईफमध्ये पण बघतो.
0: मग अशा वेळी जेव्हा अशा प्रकारचे एन्झायटी किंवा डिप्रेशन यासारख्या गोष्टी मुलांसोबत घडत असतात आणि त्यांना जो हा काही मेंटल स्ट्रेस असतो, तर मग आपलं मूल किंवा ही तरुणाई ह्या फेजमधनं जाते हे त्यांच्या पॅरेंट्सनी किंवा टीचर्सनी किंवा काय म्हणतात मित्रमैत्रिणींनी शिक्षकांनी वगैरे सगळ्यांनी कसं ओळखायचं की बाबा माझ्या एखाद्या मित्राला कदाचित थोडासा त्रास होत असेल बाबा मेंटल काहीतरी किंवा मानसिक ताणात ना एखादी व्यक्ती जाते, तर मग ह्या गोष्टींसाठीची लक्षणं काय असू शकतात?
1: ती मेन म्हणजे त्यांचे मूड शिफ्ट होतात.
0: अच्छा,
1: आता तुझा मित्र किंवा मैत्रीण जे कोण असेल ती नॉर्मली तू जेव्हा तिला भेटते तेव्हा जशी असते थोडा फेर तुला जाणवेल. इधर काहीच बोलत नाही, स्वतःच्या स्वतःतच राहतात आणि इट इज लाईक की त्यांचे नॉर्मलचे रुटीन चेंज होतात. म्हणजे इट इज लाईक स्लीपिंग पॅटर्न मेन. तर कोण कोण खूप जास्त झोपायला लागतात, थकवा येतो त्यांना. अँड देर आर सम पीपल ज्यांना झोपच लागत नाही.
0: अच्छा,
1: तुम्ही त्यांच्यात खूप लहान गोष्टी बघू शकता आणि यू कॅन पिक अप अँड यू कॅन अड्रेस इट. मीन्स आपण कोणाशी बोललो तर ते सॉल्व्ह होऊ शकतात.
0: बरोबर,
1: राईट. सो एनी वन, स्कूल टीचर्स अँड पेरेंट्स, ते पण बघू शकतात हे डिफरन्स इन द किड्स, इन द फ्रेंड्स. जे कोण असेल त्यांना ते बघितलं तर तुम्ही त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी संवाद साधा. लाईक ट्राय टू मेक द पर्सन फील कम्फर्टेबल. सी, आजच्या काळात कसं होत आहे की नॉट टू फील ओके इज ऑल्सो ओके. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. मीन्स वी ट्राय टू शो इट सगळंच काय चांगलं चाललंय, बट इट इज नॉट ऑलवेज दॅट.
0: बरोबर. तर मग आता हा जो काही एकूण ताण येतो किंवा ह्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस असतात, चिंता असतात, तर मग त्या तरुणाईने कशा प्रकारे हँडल केल्या पाहिजेत, कशा प्रकारे त्या हाताळल्या पाहिजेत?
1: सी, फर्स्ट म्हणजे यू हॅव टू बी अवेअर. लोकांना ते कळतच नाही की समथिंग इज गोईंग रॉंग. सो इफ चेंजेस आहेत तर आता स्कूल्समध्ये काउन्सिलर्स आहेत.
0: बरोबर.
1: कॉलेजमध्ये पण काउन्सिलर्स आहेत. देर आर मेनी फॅसिलिटीज विच आर अवेलेबल वेअर यू कॅन टॉक. आपण बोलू शकतो.
0: बरोबर.
1: फ्रीली बोलू शकतो, विच विल बी कॉन्फिडेन्शियल. असं नाही की कोणाला कळेल, बिकॉज पीपल आर व्हेरी स्केअर्ड ऑफ गेटिंग जज्ड. की मी जर माझा हा त्रास, हे स्ट्रेस की एन्झायटी कोणाला सांगणार तर व्हॉट वुड दे रिॲक्ट, व्हॉट विल एव्हरीवन थिंक. सो दॅट इज फर्स्ट थिंग इज यू हॅव टू बी अवेअर की तुम्हाला काहीतरी त्रास होतोय.
0: बरोबर.
1: अँड देन गो टू देम, टॉक टू देम. तिथून जर नाही मिळालं देन देर आर ट्रीटमेंट्स ऑल्सो.

0: आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि आपण बऱ्याच वेळ सोशल मीडियावर असतो. आपल्याला सगळ्या गोष्टींचे अपडेट्स त्याच्यावर टाकायचं असतात आणि आपण काय म्हणतात की आपल्याला जे काही वाटतंय ते सगळ्या गोष्टी आपण सोशल मीडियावर सांगत असतो आणि अगदी मनमोकळेपणाने आपण सगळ्या गोष्टी तिकडे बोलत असतो. तर मग हे सोशल मीडिया आहे ते तरुणांच्या मानसिकतेवर कशा प्रकारे परिणाम करतं?
1: सोशल मीडिया आता खूपच परिणाम करतो कारण मोस्टली सगळेच इज ऑन द मोबाईल. सो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
0: बरोबर.
1: लहान मुलं पण करतात आता तर आणि मोठी पण सगळेच सोशल मीडियावर असतात.
0: बरोबर.
1: सोशल मीडियाचा परिणाम चांगलाही आहे कारण बिकॉज ऑफ सोशल मीडिया मेंटल हेल्थला खूप प्रमोशन मिळतंय. मीन्स मेंटल हेल्थवर चर्चा होते सोशल मीडियावर. पीपल आर नॉट शाईंग अवे.
0: खुलेपणाने
1: बोलतात. राईट. दॅट इज अ गुड पार्ट ऑफ सोशल मीडिया.
0: बरोबर.
1: बट नाऊ सोशल मीडियावर जर तुम्ही 3-4 तास पेक्षा जास्त राहिलात की 3 तास पण राहिलात तर तुमच्या मानसिकतेवर इफेक्ट होतोच.
0: बरं.
1: द ड्युरेशन तुम्ही जे सोशल मीडियावर राहता
0: जितका वेळ आपण
1: घालवतो आणि ते आपण स्क्रोल करत राहतो त्याच्यामुळे इट अफेक्ट्स अवर ब्रेन नर्व्स. इट इटसेल्फ इज अ कॉज ऑफ एन्झायटी.
0: अच्छा.
1: राईट. कारण सी वन थिंग इज की सोशल मीडियावर एक सेट पॅटर्न असते. एक अल्गोरिदम सेट असतं की तुम्ही जे बघता तेच
0: सगळं रिलेटेड आपल्याला पाहायला मिळतं.
1: ते सगळं बघायला मिळतं आणि पाहायला मिळतं. इट इज लाईक की पीपल गेट अँक्शियस अबाउट देमसेल्फ की ते कसं राहतायत धेअर लाईफस्टाईल ते पण खूप अफेक्ट होत जातं.
0: आणि दॅट इज आणि सारखं जर आपण तेच पाहत असू तर मग ते एक सायकोलॉजिकल आपल्या डोक्यामध्ये ते परिणाम होणार.
1: यू स्टार्ट ओव्हर थिंकिंग.
0: बरोबर.
1: अँड बिकॉज ऑफ दॅट ओव्हर थिंकिंग अगेन स्ट्रेस इज डेव्हलप्ड. सो सोशल मीडिया जर एक चांगलं माध्यम आहे टू एक्सप्रेस युअरसेल्फ.
0: बरोबर.
1: खूप वेळासाठी तुम्ही त्याच्यावर आहात तर इट इज क्रिएटिंग अगेन स्ट्रेस अँड एन्झायटी.
0: बरोबर.
1: सो इट इज नॉट अ गुड थिंग फॉर अ लॉंग

0: ड्युरेशन. आता एक मेन म्हणजे कसं आहे की तरुणाई म्हटल्यानंतर मेंटल हेल्थ आहे, पण मानसिक आरोग्य जितकं आपल्यासाठी महत्वाचं आहे तितकंच शारीरिक आरोग्यही महत्वाचं आहे. मग हे दोन एकमेकांना कसं कनेक्टेड आहे? मानसिक आरोग्य जर तुमचं व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर कसा होईल?
1: खूप होतो. सी, मानसिक जर चांगलं नसेल तर इट अफेक्ट्स युअर बॉडी टू अ लॉट ऑफ एक्सटेंट. आपण जे म्हणतो साधारण इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो सायकोसोमॅटिक. सायको म्हणजे मानसिक, सोमा म्हणजे फिजिकल.
0: बर,
1: सो सायकोलॉजीवर जर परिणाम खूप झाला, मीन्स मानसिक परिणाम झाला, तर यू विल एक्सपिरियन्स फिजिकल चेंजेस इन युअर बॉडी.
0: बर,
1: नाउ इफ यू टेक व्हेरी स्मॉल एक्झाम्पल, म्हणजे आता मेन्स्ट्रुअल सायकल आपली जी असते फिमेल्सची, सो इफ यू आर मेंटली नॉट वेल, तुम्हाला मानसिक खूप त्रास आहे आणि स्ट्रेस खूप घेत आहेत, तर तुमचे मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब होतात.
0: बर,
1: येस, सो दॅट इज अ फिजिकल सिम्प्टम. राईट, सो तसंच इफ यू आर मेंटली व्हेरी डिस्टर्ब्ड, खूप एन्झायटी आहे की खूप मूड चेंजेस होतात, तर लोकांना हेडेक्स होतात.
0: अच्छा,
1: सो दॅट इज इफ यू कन्सिडर सेईंग हेडेक, दॅट इज मायग्रेन. सो मायग्रेनचं दुसरं नाव आहे टेन्शन हेडेक. ओके, यू कॅन गेट डिफरंट पेन्स इन युअर बॉडी ड्यू टू टू मच ऑफ स्ट्रेस. सो ऍज अ डॉक्टर वी ऑलवेज ॲडवाईज पेशंट्स की तुम्ही वॉकला जा, यू बी विथ पीपल हू आर हॅपी अराउंड यू, इज बिकॉज तुमचे स्ट्रेस लेवल्स कमी झाले की तुमचं ब्लड प्रेशर आणि डायबिटीज पण नॉर्मल होईल.
0: बरोबर,
1: सो मेंटल इज कनेक्टेड विथ फिजिकल अँड फिजिकल इज कनेक्टेड विथ मेंटल. मेंटल हेल्थ तुमची चांगली असली तर फिजिकल ऑटोमॅटिकली नॉर्मल होईल.
0: बरोबर, बरोबर. आता जर मला स्वतःला छान वाटायचंय, मला ताण आहे, मला स्ट्रेस येतोय बराच, पण ह्याच्यातनं पण मला स्वतःसाठी जर वेळ काढायचा असेल तर मग त्यासाठी मी काय करणं गरजेचं आहे की जिथे मला छान वाटेल किंवा माझा जो काही स्ट्रेस आहे तो काही काळापुरता का होईना थोडा कमी
1: कमी होईल. राईट, सो फॉर मेंटल स्ट्रेस खूप बेसिक गोष्टी आपल्याला करायच्या असतात. इट इज मेनली, एक तर मी आधी पण सांगितलं सेल्फ अवेअर, मीन्स यू आर अवेअर की ओके थोडी एन्झायटी आहे, सो यू डोंट वॉन्ट टू गो टू अ स्पेशलिस्ट, किंवा तुला स्वतःच बेटर फील करायचं आहे. येस, दॅट इज अ व्हेरी गुड वे. सो यू हॅव टू डू बेसिक थिंग्स, इज एक रुटीन सेट करायचं स्वतःचं. लाईक इफ यू ईट ऑन टाइम, यू स्लीप ऑन टाइम, ओके, अँड यू डू थोडी एक्सरसाइज, वॉक करा, योगा करा, किंवा एनी पर्टिक्युलर स्पोर्ट्स जे पण तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही करा. सो इफ यू सेट युअर रुटीन अँड यू फॉलो इट फॉर गुड अमाऊंट ऑफ फ्यू डेज, देन इट बिकम्स अ हॅबिट.
0: बरोबर,
1: अँड दॅट हेल्प्स यू टू कोप विथ एन्झायटी.
0: राईट,
1: तर ते तुम्ही जर केलं तर दॅट इज अ फर्स्ट स्टेप. ईट हेल्दी, वेळेवर खायचंय, यू हॅव टू ईट 3 meals a day आपण जे म्हणतो ते तरी घ्यायचंय. सो दॅट इटसेल्फ विल स्टार्ट हेल्पिंग यू.
0: बरोबर,
1: अँड एक अजून गोष्ट हेल्प करते इज इफ यू फील के कोणाबरोबर शेअर नाही करायचंय, स्टार्ट रायटिंग इन अ जर्नल, दॅट ऑल्सो हेल्प्स.
0: बर, म्हणजे तुम्हाला जे काही फील होत आहे, तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या अल्टिमेटली तुम्हाला मोकळ्या करायच्यात.
1: हो,
0: मग त्या कोणाला सांगून का असे ना किंवा तुम्ही त्या लिहून कागदावर उतरवलेल्या का असे ना, फक्त तुम्हाला ते मोकळं व्हायचंय की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास नाही होणार आहे.
1: राईट,
0: बरोबर. मॅडम, कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तुम्ही युथला एकूणच मानसिक आरोग्य व्यवस्थित आणि तंदुरुस्त ठेवण्याबद्दल काय सांगाल?
1: आपण हे सगळं जे एन्झायटी डिप्रेशन सगळं जे म्हणालो, तर यूथ म्हणजे ते एक गोल ओरिएंटेड असतात, तर तुमच्या गोलकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, पण त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या हेल्थवर, मेनली मेंटल हेल्थवर पण दुर्लक्ष करू नका. कारण जर ते चांगली नसेल अँड यू डोंट टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ, तर ते गोल अचीव्ह केल्यानंतर पण जे हॅपीनेस मिळायला पाहिजे ते मिळत नसते. सो यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर मेंटल अँड फिजिकल हेल्थ. ऍज वी से, हेल्थ इज वेल्थ, वी शुड टेक केअर ऑफ आर हेल्थ.
0: डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं आपल्या तरुणाईला की त्यांनी त्यांच्या मेंटल हेल्थ बद्दल किती अवेअर असणं गरजेचं आहे, आणि एकूणच कितीही धकाधकीचं जीवन असलं तरी स्वतःसाठी थोडासा वेळ काढून आपल्या शरीराची, आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, थोडासा वेळ काढला पाहिजे, याबद्दल तुम्ही छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार.
1: थँक्यू.
0: तर मंडळी, धकाधकीचं जीवन असलं तरीही विरंगुळा म्हणून थोडासा वेळ का होईना स्वतःसाठी काढणं किती महत्वाचं आहे हे तर

आज आपण पाहिलं अशा बऱ्याच विषयांवर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत आणि गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण आता घड्याळ खुणावत आहे त्यामुळे इथेच थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: युववाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्स वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निंजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

संध्याकाळचे 6 वाजत आहेत. थोड्याच वेळात सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

गायिका होत्या आशा भोसले. गीतरचना स अ शुक्ल यांची होती. स्नेहल भाटकर यांचं संगीत होतं आणि चित्रपटाचं नाव या मालक. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: संजीवनी बोखिली यांचं संगीत आपण ऐकलं. कल्याणी साळुंके यांनी गायलं होतं संगीत. मधुराणी गोखले प्रभुलकर यांचं आणि चित्रपट सुंदर माझं घर याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.
1: इयम् आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यूपीआई व्यवस्थां भारतस्य डिजिटल परिशोधन यात्रायाः प्रमुख परिवर्तन बिंदुः वर्तते इति प्राख्यापयत्. सहैव एतस्यै एकादश देशेषु परिचालनेन सह वैश्विक मान्यता च लब्धा. केंद्र सर्वकारेण पश्चिम बंगाल सर्वकारः योग्यावेदकेभ्यः नागरिकता प्रमाणपत्र वितरणाय सीएए इत्यस्यान्तर्गतम् अधिकृतः. राष्ट्रीय सुरक्षा परामर्शदः अजित डोभालः अद्य बीजिंग नगरे चीन विदेश मन्त्रिणा वांग यी इत्यमुना सह भारत चीन सीम विषये विशेष प्रतिनिधि वार्तां करिष्यति. संयुक्त राज्येन सर्वेभ्यः H1B सीमा अंतर्गत आवेदनेभ्यः अतिरिक्तस्य 65,200,000 परिमितस्य शुल्कस्य प्रस्तावः कृतः. अथ वार्ताः विस्तरेण. यूपीआई इत्यनेन डिजिटल परिशोधन व्यवस्थायां परिवर्तनेन सह भारते 10 वर्षाणि सम्पूर्य

0: श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार. श्रोते हो अमृत कलश कार्यक्रम हा खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमात आपण नेहमी ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखतीतून आपल्यापर्यंत विविध क्षेत्रातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या पूर्ण जीवनावर आधारित असलेला हा कार्यक्रम एक प्रकारे अशा नागरिकांची बायोग्राफी आपण या कार्यक्रमातून जाणून घेत असतो. आणि आता ज्येष्ठ नागरिक आपण म्हटले तर बघा त्यांचा अनुभव हा खूप दांडगा अनुभव असतो आणि ते एक प्रकारे प्रेमाचे प्रतीक सुद्धा आहेत आपल्या करता. त्यांचं ज्ञान आणि त्यांच्या अनुभवाने ते आपलं कुटुंब सावरत नाही तर आपल्या समाजातील प्रत्येकाला सदैव प्रेरित सुद्धा करीत असतात आणि अशा व्यक्ती

0: प्रेरणा डाई करून त्यांची प्रेरणा आपल्या सर्वांना मिळावी हाच या कार्यक्रमाचा हेतू अर्थात कार्यक्रम अमृत कलश। तर आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओ मध्ये असेच एक मोठे व्यक्तित्व आलेले आहेत, प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे सर। साबळे सर, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओ मध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
1: नमस्कार।
0: सरांची ओळख करून देताना, सर हे अधिष्ठाता शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालय अर्थात आजची चित्रकला महाविद्यालय नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ते अधिष्ठाता म्हणजे अर्थात डीन या पदावर कार्यरत आहेत। सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई या ठिकाणी ते माजी अधिष्ठाता होते 2011 ते 2024 या काळात। आणि मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे साबळे सरांनी PhD सुद्धा केलेली आहे आणि त्यांचा PhD विषय तो म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्ट ची निसर्ग चित्र परंपरा। हे त्यांचं PhD त्यांनी विक्रम विद्यापीठ उज्जैन मध्य प्रदेश इथून त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यांचा हातखंडा हा खास पेंटिंग आणि लँडस्केप यावर त्यांचा हातखंडा आहे आणि त्यांनी जलरंग आणि अक्रेलिक माध्यमात निसर्ग चित्र सुद्धा रंगवलेली आहेत। मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरी या ठिकाणी त्यांनी पुष्कळशी प्रदर्शनं सुद्धा भरवलेली आहेत आणि त्यांनी एक अध्यापक म्हणून विद्यार्थ्यांचा विकास कसा व्हावा, विद्यार्थी कसे घडावेत हा त्यांचा जीवनातील सर्वात मोठा अविभाज्य घटक आहे। त्यामुळेच आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून। तर साबळे सर, आज आकाशवाणीच्या अमृत कलश या कार्यक्रमात आपण सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न असाच आहे सर, जो साहजिक प्रश्न आहे तो म्हणजे आपला जन्म केव्हा झाला आणि आपला जन्म कुठे झाला आणि आपल्या आईवडिलांचं नाव थोडं कथित कराल।
1: नमस्कार। माझा जन्म हा भीमाशंकर जे एक तीर्थक्षेत्र आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं हिमालयाच्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये असलेलं भीमाशंकर, त्या भीमाशंकर पासून 20 किलोमीटर अलीकडे असणार एक राजेवाडे असं छोटस गाव आहे आणि त्या गावामध्ये माझा जन्म झाला 1969 मध्ये। आणि माझा आई आणि वडील म्हणजे आईचं नाव माझ्या रमाबाई आणि वडिलांचं नाव डोंगरू, तर हे आम्ही सर्व जे शेतकरी जे कुटुंब आहे आमचं गावाकडचं ते शेतकरी कुटुंब आहे आणि तो जो आदिवासी भाग आहे सर्वजवळ, तर हे असे आदिवासी जे वेगवेगळी छोटी छोटी गावं आहेत त्या गावांमध्ये तिथे माझा जन्म झाला आणि प्राथमिक शिक्षण सुद्धा माझं गावामध्येच झालं। शाळा आमची आहे आणि ती शाळा नंतर माझ्या लक्षात आलं की ती शाळा आमची 100 वर्ष जुनी आहे।
0: अच्छा।
1: म्हणजे त्याच्यावरती ज्यावेळेस माझ्या नंतर लक्षात आलं की एवढी जुनी शाळा की ज्या गावात रस्ता नाहीये, लाईट नाहीये, तर तिथे एवढी जुनी शाळा कशी असू शकेल। तर तिथे पूर्वीच्या ज्या म्हणजे ब्रिटिश कालीन याच्यामध्ये पूर्वी शेतकी स्कूल होत्या,
0: बरोबर,
1: अशा पैकी ती एक जुनी दगडी अशी इमारत होती आणि त्याच्यामध्ये पहिली ते चौथी पर्यंतचे सगळे वर्ग असे चालणं अशी ती शाळा होते। साधारण ही 80 त्या दरम्यान, तर त्या काळामध्ये ह्या कुठल्याच अशा सुविधा गावाकडे नव्हत्या। माझे एक शिक्षक होते जे आम्हाला चौथीला शिकवायला होते, तळपे गुरुजी म्हणून। आम्ही
0: तुम्हाला अजून सर तुमच्या शिक्षकांचं नाव 50 वर्षाच्या आधीचे पण तुम्हाला गोष्ट अजूनही आठवणीत आहे, हे खूप महत्वाचं।
1: कारण का काही ज्या गोष्टी ज्या असतात ना, म्हणजे जसं आपण बालपणातल्या काही गोष्टी ज्या तुमच्या मनावरती खूप एकदम प्रभाव देऊन जातात किंवा, तर तशापैकी आमचे जे शिक्षक होते म्हणजे तळपे गुरुजी, ज्यांचं अक्षर खूप सुंदर होतं आणि दुसरा महत्वाचा भाग की ते आम्हाला विद्यार्थ्यांना सगळ्यांना सतत एकत्र घेऊन काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी होत राहायच्या, त्यांचं ड्रॉइंग चांगलं होतं आणि त्यांनी एक पाटीवरती एक ड्रॉइंग त्यांनी काढून दाखवलं होतं। पाटी माझी होती, माझ्याच पाटीवरती पूर्वीचे जे आपल्या दगडी अशा स्लेटचं आपण जे यायचं आणि त्याच्यावरती मग पेन्सिलने ते हे करायचं, तर त्यांनी एक सुंदर चित्र काढलं होतं आणि ते असं दाखवलं मला, म्हणले पुसून टाक, मी लगेच पुसून टाकलं। ते म्हणले तू का पुसलंस, ते आता परत काढून दाखव। तर त्यावेळेस माझ्याकडे काहीच हे नव्हतं की मला ते जमेल वगैरे असं काही नाही, मी तसा प्रयत्न नाही केला। पण तो एक प्रसंग मला आठवतोय की आपण ज्यावेळेस पुन्हा बालपणाचा विचार करतो त्यावेळेस कुठंतरी आपली नाळ त्या गोष्टीशी कशी कनेक्ट झालेली असते किंवा त्या गोष्टी कुठेतरी आपल्या माइंडमध्ये फिक्स झालेल्या असतात आणि त्याचा पुढे जाऊन कसा डेव्हलप होत राहतं, त्या गोष्टी म्हणजे अशी जी प्रभाव करणारी जे शिक्षक आहे, तर त्या शिक्षकांमुळे आम्ही शाळेशी खूप जास्त कनेक्ट झालो। मला आठवतंय की आमची जी शाळा होती ती शाळेची चावी माझ्याकडे असायची, कारण गावामध्ये शाळा गावातली शाळेची चावी त्या कुठल्या तरी घरामध्ये ठेवली जायची, तिथून मग तुम्ही शिक्षक ते बाहेर गावून यायचे, ती सकाळी शाळा उघडायची आणि मग सगळे मुलं बसायची। तर मला असं वाटतं की ते कुठेतरी माझ्यावरती जे टीचिंगचे एक शिक्षक म्हणून जे संस्कार जे काही झाले ते मला असं वाटतं माझ्या त्या गावातल्या शाळेमध्येच झाले आणि आजही मी

0: शाळेतला ज्या संस्थेचं एक हेड म्हणून ज्या बघतो, आज मी संस्था जशी सांभाळतो, आज संस्थेची चावी जशी माझ्याकडे, तशी ती चावी तेव्हापासूनच कुठेतरी अशी होत आहे की तुम्हाला पुढे जाऊन शिक्षकच तुम्ही होणार आहात आणि तुम्हाला संस्था तुम्ही सांभाळणार आहात. तर हा एक भाग मी पुन्हा ज्या मागे बघतो तर याच एक वेगळं मला असं ते फिलिंग जाणवतं की अरे याची सुरुवात कुठेतरी तिथे झाली असेल त्या ह्याच्यामध्ये.
1: खूपच छान सर, म्हणजे तुमचा हा जो अनुभव आहे की तुम्हाला बालपणापासून तुमच्या शाळेच्या

0: मुख्य आई म्हणा किंवा कधी कधी वडील स्वतःकडे ठेवतात, तसा प्रकार तुमच्यामध्ये घडला?
1: शिक्षकाचा रोल खूप इम्पॉर्टंट राहतो. म्हणजे आज आपल्याकडे गुरुला महत्व दिलेलं आहेच आपल्या संस्कृतीमध्ये जरी असेल, पण शाळेमध्ये शिक्षक खूप गरजेचा असतो आणि तो निश्चित शिक्षकच हा विद्यार्थी घडवतो. हा तो माझ्या अनुभवातनं मला असं वाटतं आणि ज्यावेळेस मी शिक्षक होण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस मी माझ्या त्या शिक्षकांकडे पाहिलं की माझ्या शिक्षकांनी मला कसं घडवलं, आता मी माझ्या विद्यार्थ्यांना कसं घडवायला पाहिजे आणि काळानुरूप मला काय बदल करायला पाहिजे जेणेकरून माझा विद्यार्थी चांगला घडेल, ही जाणीव मी सातत्याने जपली. त्यामुळे आजही मी माझ्या स्वतःबद्दल ज्यावेळेस विचार करतो की मी माझं प्रोफाईल ज्यावेळेस बघतो तर मी प्रथम सांगतो की मी आता एक पहिला एक शिक्षक आहे आणि त्याच्यानंतर मी चित्रकार आहे. तर त्यामुळे विद्यार्थी आणि टीचर हे जे नातं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहिलेलं आहे. म्हणजे सुरुवातीपासून ती जी सुरुवात जी झाली, म्हणजे आम्हाला शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत ड्रॉइंग हा विषय नव्हता. जो आज हायस्कूलला ड्रॉइंग हा विषय असतो, परंतु जिल्हा परिषद शाळांमध्ये आजही ड्रॉइंग हा विषय शिकवण्यासाठी तशी ट्रेन टीचर नसतात. तर त्यावेळेस मग मी पहिलं चित्र, त्यावेळेस इतिहासाच्या पुस्तकामध्ये बुद्धाचं एक चित्र होतं, सारनाथचा बसलेला बुद्ध, त्यात मी ते बुद्धाचं चित्र काढलं होतं. ते माझ्या लाईफ मधलं पहिलं मोठं चित्र होतं जे मला आठवते सर्व याच्यामध्ये. आणि ते वर्गाच्या वेळेस बोर्डवरती लावलं, भिंतीवरती लावलं, त्यावेळेस तो एक अनुभव खूप वेगळा होता त्यावेळेचा.
0: बरोबर आहे, कारण त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या हाताने भगवान बुद्धांचं चित्र काढलं आणि ते तुमच्या वर्गाच्या खोलीमध्ये लावल्या गेलं. तुम्हाला पण एक वाटत असेल की माझ्या हातचं चित्र पूर्ण शाळेच्या याच्यामध्ये वर्गामध्ये खास लावल्या गेलेलं आहे. आणि तेव्हा तुमच्या शिक्षकांनी पण तुमच्या चित्राला खरोखर एक दाद दिली असणार, म्हणून त्यांनी ते चित्राचं वर्ग खोलीमध्ये लावलं. हे किती महत्वाचं ठरतं.
1: आठवीला मी प्रवेश घेतला आणि शाळेमध्ये एक नोटीस आली की चित्रकलेची एक परीक्षा असते एलिमेंटरी आणि इंटरची.
0: एलिमेंटरी सातवी नंतर आठवी नंतर.
1: हा तर ती सातवी म्हणजे सातवी आठवीला मोस्टली ती असते, पण मी आठवीला आल्यानंतर तिची नोटीस आली की ज्यांना चित्रकलेच्या परीक्षेला बसायचं आहे त्यांनी नावं वगैरे द्या. तिथे मला पहिल्यांदा मी त्या शिक्षकांशी कनेक्ट झालो आणि त्या परीक्षेला मी बसलो चित्रकलेच्या, आणि त्या परीक्षेमुळे त्या शिक्षकांबरोबर जोडलो. म्हणजे माझ्या लाईफमध्ये ज्यावेळेस मी पाहतो की प्रत्येक टप्प्यावरती मला माझे शिक्षक होते आणि त्या शिक्षकांचा मी एकदम लाडका विद्यार्थी होतो.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे त्यांच्याशी मी माझं अटॅचमेंट ही नेहमीच राहिलेले. ज्यावेळेस निकाल आला त्यावेळेस मी मेरिटमध्ये आलो होतो, म्हणजे ए ग्रेड मी पास झालो होतो आणि मेरिटमध्ये आलो होतो. त्यामुळे आमच्या शाळेमधल्या जी काही मुलं होती त्यातल्या आम्ही चार ते पाच मुलांची नावं होती काही ए ग्रेडमध्ये आले आणि त्यातला मी मेरिटमध्ये आलेलो होतो. त्यामुळे एक फोटो माझा पहिल्यांदा त्याच पेपरमध्ये छापून आला होता त्यावेळेचा. खूप असं कॉन्फिडन्स देणारी जी गोष्ट होती त्याच्यात त्या काळामधली जी ते.
0: बरं सर, तुमचं आपण काय म्हणू बी एफ ए म्हणजे बॅचलर डिग्री तुम्हाला कोणत्या वर्षी मिळाली? मग
1: मी आता मी अभिनवला जो होतो तिथे डिप्लोमा होता.
0: अच्छा, डिप्लोमा.
1: तो फाईन आर्टचा, तो चार वर्षाचा डिप्लोमा होता, दहावी नंतर चार वर्षाचा डिप्लोमा होता. म्हणजे पूर्वीचं जे आर्ट एज्युकेशन जे सुरू झालं आपल्याकडे ते जे जे स्कूलमध्ये सुरू झालं, तर तोही पूर्वीचा डिप्लोमा होता. म्हणजे 1924 मध्ये तो डिप्लोमा सुरू झाला, तर तो आजही चालू
0: आहे. चालू आहे नाही का? ब्रिटिश काळापासून,
1: ब्रिटिश काळापासून तो सुरू झालेला तो जो कोर्स होता. आणि नंतर डिग्री जी सुरू झाली ती 81 मध्ये सुरू झाली, म्हणजे 70 मध्ये सुरू झाली ती सुद्धा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये. नंतर मग ती मुंबईमध्ये आले. पुण्यामध्ये मी माझा जीडी आर्टचा हा डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर मग पुढे शिकायचंय. मी 93 मी जीडी आर्ट पास झालो फर्स्ट क्लास मध्ये. आणि मग आता पुढे शिकायचंय, मग जे ला जायचंय. मग जे मध्ये फक्त जे मध्ये डिग्री होती आणि डिप्लोमाच्या मुलांना प्रवेश मिळणार फक्त डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन, म्हणजे तो पोस्ट डिप्लोमा होता टीचर होण्यासाठीचा. आणि मग त्यासाठी मी 94 म्हणजे 94 मी जेला ऍडमिशन घेतलं आणि तिथनं मी कला शिक्षण प्रशिक्षण विभागातून डीपीएचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण केला.
0: बरं सर, आपण आता एक छोटासा विरंगुळा घेऊया. श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण शासकीय चित्रकला महाविद्यालय नागपूर येथील अधिष्ठाता अर्थात डीन प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांच्याशी वार्ता सुरू आहे. तर या विरंगुळामध्ये सर आपण आपल्या श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एखादी गीत, मग ते चित्रपटातील गीत असो, भावगीत असो, भक्तिगीत असो, देशभक्तीपर गीत असो, तुमच्या आवडीचं तुम्ही तुमच्या मुखातून जर थोडंसं ऐकवलं, एखादी कडवस जरी किंवा एखादी लाईन जरी, मग ओरिजिनल गीत आपण त्यांना नक्कीच ऐकवू.
1: एक गाणं आहे, म्हणजे आता ज्यावेळेस आपण हा ऑगस्ट महिना सुरू आहे त्यामुळे स्वातंत्र्याबद्दलचं, हा क्रांतीचा एक थोडासा महिना, मग आपण ज्याला

0: म्हणतो होतो
1: ऑगस्ट
0: महिन्यामध्ये, कलावंत म्हणा की एक शिक्षक म्हणा, प्रत्येकासाठी स्वातंत्र्य खूप इम्पॉर्टंट राहतं, किंवा जो क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करतात प्रत्येकासाठी एक स्वातंत्र्य हा खूप इम्पॉर्टंट पार्ट राहतो, जो फ्रीडम तुम्हाला हवा आहे. आणि एक सुंदर गाणं आहे, मला असं वाटतं की म्हणजे माझ्यासाठी गांधीजी एक खूप अशी एक आदर्श अशी एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्यातून आम्ही खूप इन्स्पायर होतो. तर त्यांच्यावरचं एक गाणे, दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमल. तर हे जे गीत आहे हे मला खूप इन्स्पायर करतं, आवडतं. तर आपण मला वाटतं ते गीत ऐकूया.
1: नक्कीच सर.

0: तर श्रोतेहो आपणास स्वातंत्र्याचं महात्मा गांधींवर आधारित असलेलं हे गीत नक्कीच आवडलं असणार, जे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांना सुद्धा आवडीचं गीत त्यांनी आपल्याला ऐकवलेलं आहे. तर सर आपण मुलाखतीच्या पुढे जाऊया या गीतानंतर. बरं सर, मग तुम्ही आता बॅचलर डिग्री आणि तुमचे डिप्लोमा आर्ट्स फॅकल्टीमध्ये तुम्ही घेतले, मग तुमचे मास्टर जे म्हणतो मास्टर ऑफ आर्ट्स हे तुम्ही कुठून केलं आणि केव्हा केलं?
1: जो आता पहिल्यांदा जीडी आर्ट हा जो एक डिप्लोमा आहे, कारण हे जीडी आर्ट नंतर पुढचे शिक्षणाचे तुमचे दरवाजे बंद होऊन जातात, कारण तुम्हाला डिग्रीला जायचं असतं तर त्यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री कम्प्लीट करणं आवश्यक असतं. आणि तशी सुविधा फक्त नागपूरच्याच युनिव्हर्सिटीमध्ये होते, कारण नागपूरच्या युनिव्हर्सिटीमध्ये जीडी आर्ट नंतर तुम्ही मास्टर्स एमएफए साठी तुम्ही मास्टर ऑफ फाईन आर्टला तुम्हाला ऍडमिशन मिळू शकत होतं. परंतु मुंबईमध्ये ती सुविधा नव्हती. मी 94 ला ज्यावेळेस मी जेजेतनं अभ्यासक्रम पूर्ण केला, त्यानंतर मी जुन्नरला ओतूर या ठिकाणी ऍज अ टीचर म्हणून जॉईन झालो. त्या ठिकाणी एक नवीन कॉलेज सुरू झालं त्यावेळेस, शरदचंद्र पवार चित्रकला महाविद्यालय. म्हणजे ओतूर हे जे शिवनेरीच्या जवळ
0: पुण्यामध्येच
1: आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर हा जो तालुका आहे त्यामध्येच ते ओतूर हे गाव आहे सगळे ते. आणि तिथे हे चित्रकला महाविद्यालय सुरू झालं आणि त्या ठिकाणी मी शिक्षक म्हणून मी आणि माझा एक मित्र सोपान तावरे असं आम्ही दोघं जण मित्र होतो. आम्ही बरोबरच बीएफए आम्ही जीडी आर्ट आम्ही दोघांनी बरोबरच केलं, जेजेला पण आम्ही दोघांनी बरोबरच ऍडमिशन घेतलं, पासआउट झाल्यानंतर दोघंच आम्ही त्या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजून झालो. आणि ते आमचं कॉलेज पण नवीन सुरू आणि आम्ही शिक्षक पण नवीनच त्या ठिकाणी. आणि त्यानंतर पुन्हा एमपीएससीची जाहिरात आली आणि त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजसाठीच्या जागा निघाल्या आणि त्यामध्ये मी एमपीएससी थ्रू माझं सिलेक्शन झालं आणि मी 2001 ला जेजेमध्ये जॉईन झालो. तर त्यावेळेस एक संधी निर्माण झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी जी मराठवाडा आपलं औरंगाबादची युनिव्हर्सिटी आहे, तर तिथे बाय रिसर्च हा एक अभ्यासक्रम सुरू झाला होता, एमएफए बाय रिसर्च. आणि त्यासाठी तुम्ही डिग्रीवरती शिकवण्याचा तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळेल. मग आम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं आणि 2010 मध्ये माझं एमएफए मी तिथे कम्प्लीट केलं. आणि एमएफए झाल्यानंतर मग मला रिसर्च हा जो विषय हा खूप पहिल्यांदा लक्षात आला की कुठलंही आपण चित्र शिकवतो की एकच चित्र असतं, हे चित्र म्हणजे सुद्धा एक ते इट्सेल्फ एक रिसर्च असतं.
0: बरोबर, कारण प्रत्येकाच्या हातातून
1: हा
0: एखादी विषय जरी दिला
1: हो,
0: म्हणजे आपण चित्रकलेचा विषय आणि एखादी विषय आपण समजा ठेवला कुणासमोर की बाबा यांचं चित्र काढा. उदाहरणार्थ तुम्ही आताच सांगितलं की तुम्ही बुद्धांचं चित्र काढलं.
1: बरोबर बरोबर.
0: आणि आता आपण चार शिक्षकांना म्हणा किंवा चार मास्टर्सवाल्यांना बोलावलं तर ते आपापली बुद्धी लावून
1: बरोबर
0: वेगवेगळ्या पद्धतीचं चित्र काढलं त्यांच्या डोक्यात जे आहे, एक प्रकारे हा रिसर्चच आहे.
1: म्हणजे मग प्रत्येकाचा जो अनुभव असतो त्या अनुभवाच्या प्रमाणे त्याचं जे परसेप्शन असतं त्याचा वापर करून तो ती चित्र काढत राहतो सगळ्यात. त्याच्यानंतर मी पीएचडी साठी बऱ्याच

0: युनिव्हर्सिटीमध्ये प्रयत्न केला, नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये पण माझं पीएचडी साठी मी रजिस्ट्रेशन केलं होतं, परंतु काही कारणास्तव गाईड आणि त्या काही नियम बदलल्यामुळे ते अवेलेबल नाही झालं. मग मी विक्रम युनिव्हर्सिटीमध्ये मी पीएचडी साठी रजिस्ट्रेशन केलं आणि तिथून 2024 मध्ये मी माझी पीएचडी पूर्ण केली.
1: कोणत्या वर्षी सर?
0: 2024.
1: म्हणजे मला एक थोडीशी गोष्ट विचारायची वाटते सर, एक उत्कंठा म्हणून विचारतो आहे. तुमचं मास्टर्स तुम्ही केव्हा केलेलं आहे?
0: 2010 मध्ये.
1: मग ही जवळपास 14-15 वर्षाची गॅप झाली, पण मग त्यानंतर तुम्हाला असं का बरं मनात आलं की आपण मास्टर्स झाल्यानंतर पीएचडी पण कम्प्लीट करावी, असं का वाटायला लागलं तुम्हाला?
0: कारण का तुम्ही ज्यावेळेस मास्टर्स ज्यावेळेस करतात त्यावेळेस तुम्हाला एक लिमिटेड एरिया असतो जिथे तुम्हाला अभ्यास करावा लागतो, करायचा असतो की तेवढा वेळ नसतो. परंतु तुम्हाला फुल प्ले जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही पीएचडीला गेल्यानंतर तुमचा खरा कस लागतो की तुम्ही एका विषयाला घेऊन जो अभ्यास करतो, म्हणजे तुम्ही कमीत कमी तुम्हाला 2.5 ते 3 वर्ष तुम्हाला त्याच्यावरती अभ्यास करायचा असतो,
1: एक रिसर्च असतो.
0: मग मला असं वाटलं की आपल्यालाही ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत, कारण तुम्ही ऍज अ टीचर आहात तर तुम्ही टीचर म्हणून परिपूर्ण तुम्हाला असायला हवं, तर तुम्ही सतत शिकत राहिलं पाहिजे.
1: बरोबर आहे, कारण शिक्षण घ्यायला कोणतीही वयोमर्यादा
0: नाहीये. त्यामुळे तो पीएचडीचा जो भाग आहे की तुम्ही पीएचडी कम्प्लीट केली त्यातनं मग खूप साऱ्या गोष्टी नव्याने कळल्या. शिक्षण सतत मी सुरू ठेवलं होतं.
1: बरं, तुम्हाला सर पीएचडी तुमच्या वयाच्या कोणत्या वर्षी प्राप्त झाली?
0: आता 56
1: वयाच्या 56 वर्षी, म्हणजे तुमच्या वयाच्या 56 वर्षी, म्हणजे तुम्ही तुमच्या आपण काय म्हणू रिटायरमेंट जवळजवळ येत त्या काळातही तुम्ही शिक्षणाला सोडलं नाही आणि तुम्ही अति उच्च शिक्षण म्हणजे आपण काय म्हणू उच्च शिक्षणच म्हणू
0: पीएचडी
1: पीएचडी नंतर असं काही आहेच नाही, त्याला आपण एक शेवटचा शिक्षणाचा एक शेवटचा टप्पा म्हणतो आणि उच्च शिक्षणाचा टप्पा तो असतो. तो खरोखर तुमचा तुम्ही तुमच्या जीवनात जे काही आत्मसात करण्याचा जो तुमचा लहानपणापासूनचा जो तुम्ही मनामध्ये असं आणलं आणि शिक्षकी पेशा सुद्धा तुम्ही निवडला आणि त्या पेशेतून तुम्ही एक चित्रकलेच्या दुनियेतून चित्रकलेच्याच विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या आपण काय म्हणू महाविद्यालयातून तुम्ही शिक्षण करून महाविद्यालयामध्ये त्याच क्षेत्रात तुम्ही विद्यार्थी सुद्धा घडवीत आहात हे अगदी महत्वाचं ठरतं. बरं सर, आता तुमच्या थोड्या वैयक्तिक जीवनावर येतो. तुमचं लग्न वगैरे केव्हा झालं?
0: माझं लग्न झालं 2000 मध्ये.
1: अच्छा.
0: माझी जी मिसेस आहे ती पण फाईन आर्टिस्ट आहे.
1: अच्छा, व्हेरी गुड.
0: ती पण स्कूलवरती ड्रॉइंग शिकवते, स्वाती तिचं नाव, आणि ती खूप चांगली चित्रकार आहे. म्हणजे तिचं नॅशनल लेवलवरती खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणजे ललित कला सारखी जी राष्ट्रीय संस्था आहे त्या संस्थेमध्ये तिची जवळपास दरवर्षी त्यांचं जे अॅन्युअल एक्झिबिशन असतं त्याच्यामध्ये जी 5 वेळा चित्र तिची सिलेक्ट झालेली आहेत.
1: तुमच्या क्षेत्राशी निगडीत असलेली जीवनसाथी कशी काय मिळाली?
0: हो, म्हणजे मला असं वाटतं की ते कुठेतरी आपण म्हणतो ना की प्रत्येकासाठी एक बनवलेली असते,
1: निसर्ग
0: बनवलेली असते. तो मला असं माझं सुरुवातीपासूनच हे होतं की मला जिला चित्रकलेचं शिक्षण असलेली अशीच मला
1: जीवनसंगिनी
0: मिळायला पाहिजे आणि ती त्या अनुषंगाने
1: तुम्हाला मिळाली
0: पण त्याच्यामध्ये.
1: आणि तुमचं जे स्वप्न होतं ते तुम्ही
0: साकार झालं त्याच्यामध्ये. माझी मुलगी पण याच फील्ड मध्ये,
1: मला
0: मुलगी आहे तिचं पण नाव सृष्टी आहे.
1: अच्छा.
0: त्यामुळं मी लँडस्केप करतो, पेंटिंग करतो, त्यामुळे निसर्गाशी जे अटॅचमेंट आहे ती अटॅचमेंट कुठेतरी होती आणि त्याच्यामुळे ते नाव तिच्याशी कनेक्ट झालं सृष्टी. कारण आणि तिने पण जे स्कूल ऑफ आर्ट मधनं टेक्सटाईल्स मधनं तिने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय आणि टेक्सटाईल्स मध्ये ती मास्टर डिग्री पण कंप्लीट करते. घरात कुठे बघितलं की तुम्हाला आर्टच ही फक्त त्याच्यामध्ये
1: निगडीत आहे.
0: हा, म्हणजे आर्ट आणि टीचिंग हे दोनच विषय त्याच्यामध्ये चर्चेमध्ये असतात.
1: साबळे फॅमिलीमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये मिस्टर मिसेस आणि तुमची कन्या ह्या पण एकाच क्षेत्रामध्ये आहेत हे किती म्हणजे महत्वाची गोष्ट ठरते आहे. आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार एकाच क्षेत्रामध्ये असल्यामुळे तुम्ही एकमेकांचा तुमचा जो सपोर्ट आहे एकमेकांना तो पण खूप चांगला मिळत असणार. तुम्हाला असे काही वेगळे छंद वगैरे आहेत का? ते
0: वेगळे छंद मध्ये म्हणजे मी चित्र काढणं हाच मोस्टली आमचा बेसिक त्याच्यातला पार्ट होता आहे, म्हणजे आवड आहे. किंवा त्याच्यामध्ये लँडस्केप पेंट करणं आणि ट्रॅव्हलिंग करणं किंवा ट्रेकिंग करणं, तर भटकंती म्हणजे निसर्ग चित्र करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं आणि त्याबरोबर निसर्गाशी कनेक्ट होणं हा पार्ट माझा शाळेमध्ये असल्यापासूनच झालेला आहे आणि तो आजपर्यंत तसंच कंटिन्यू राहिलेला आहे.
1: तुम्ही आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना आणि चित्रकलेतील दुनियेमध्ये जे कार्य करणारे विद्यार्थी आहेत

0: कलाकार आहेत, यांना तुम्ही असा काय संदेश प्रदान करणार?
1: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी एआय सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल. तुमच्याकडचा जो कुठलाही छंद असेल तो तुम्ही जोपासा, हेच मी आवाहन करेल.
0: फारच छान सर. चित्रकलेच्या दुनियेतून आज जे काही विद्यार्थी घडत आहेत आणि घडण्यामध्ये चित्रकलेशी जो संबंध आहे तो तुमच्या बालपणापासून, तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनात एक आयुष्य व्यतीत केलेलं आहे चित्रकलेच्या दुनियेत, आणि येणाऱ्या काळातही तुम्ही जे विद्यार्थ्यांना घडवित आहात आणि येणाऱ्या एआयच्या दुनियेमध्ये सुद्धा बुद्धीनी काढलेले चित्र, मानवी बुद्धीतनं जे साकार केलं जातं ते खूप महत्वाचं ठरतं. तर सर आपण इथे थांबूया. तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांच्याशी आपण वार्ता केली आणि त्यांनी आपल्या जीवनातील बऱ्याच काही आठवणी, बऱ्याचशा चांगल्या चित्रकलेच्या गोष्टी आपल्याला कथित केलेल्या आहेत. त्यानिमित्त मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे त्यांचे आपण शतशः धन्यवाद देऊया. नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: या नंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका स्मृती शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखी 39 धावांची गरज. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तात्काळ करणं शक्य झालं आहे. यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी समाज माध्यमावर संदेश सामायिक केला. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यूपीआय ही जगातली सर्वात मोठी वास्तव वेळेतली पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतीवरचा ताण कमी करता यावा

यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेच्या दरात आज पुन्हा 1 रुपयानं वाढ झाली आणि 1 किलो साखरेचा दर जवळपास 64 रुपयांपर्यंत गेला. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात सुमारे 49 रुपये प्रति किलो या दरानं साखर मिळत होती. महिनाभराच्या कालावधीत यात 31% वाढ झाली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना दररोज 12 तास मोफत वीज देण्याची आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करायची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर इथं केली. सध्या राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 12,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून एकंदर 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली. कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळवण्याची प्रक्रिया करणाऱ्या तालुकास्तरीय तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालच्या समित्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 या 1 वर्षासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये वंशावळी जुळवण्याचं काम अजून पूर्ण झालेलं नसल्यानं ही मुदतवाढ द्यायची निर्देश मराठा आरक्षणासंदर्भातल्या मंत्रिमंडळ उपसमितीनं दिले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द केल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या या आधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातल्या प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. ही अट रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आवाहन केलं होतं. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3रा दिवस अखेर श्रीलंकेसमोर फॉलो ऑनचा धोका कायम आहे. आजचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 बाद 265 धावा केल्या होत्या. फॉलो ऑनची नामुष्की टाळण्यासाठी श्रीलंकेला अजून 39 धावांची गरज आहे. आज सकाळी श्रीलंकेनं आपला पहिला डाव कालच्या 2 बाद 8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमिल याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला 3रा धक्का दिला. श्रीलंकेच्या डावात आधी 4थ्या गड्यासाठी कामिंदू यानं अर्धशतकवीर पसिंदूसोबत 87 धावांची आणि नंतर 8व्या गड्यासाठी सोनल दिनुषा आणि केशारा यांनी 57 धावांची भागीदारी करत पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे इतर फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. खेळ थांबला तेव्हा सोनल 85 तर लाहिरू 8 धावा करून खेळपट्टीवर टिकून होते. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 तर सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. वैश्यवाणी समाजातल्या पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजना सवलती आणि शासकीय लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. वैश्यवाणी समाजाच्या जातीच्या प्रमाणपत्र पडताळणीसह विविध प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालयात सविस्तर चर्चा करण्यात आली होती. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांनी आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडून राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मुंबईतल्या लोकभवनात हा सोहळा झाला. यावेळी मुख्यमंत्री

0: देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातल्या गरजू रुग्णांना किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधांबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असून अर्ज पडताळणी 15 सप्टेंबरपर्यंत होईल. त्यानंतर जिल्हा, राज्य आणि मंत्रालयीन स्तरावर पडताळणीची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल प्रशासनानं संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. यासोबतच संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समितीचीही नियुक्ती केली गेली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करायच्या कालावधीत बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखी 39 धावांची गरज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
1: गंध प्रेमाचे वंदन सागराला।
2: लेखिका आहेत सुचिता लाडे,
1: निवेदन राखी पाटील आणि आशीष सातपुते यांचं,
2: संचालन रोहिणी सूर्यवंशी
1: आणि सादरकर्ते आहेत आशीष बिनश्याम सातपुते।
3: आजी, आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ।
4: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा। प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो। रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं। नारळी पौर्णिमा।

0: निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
1: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका.
2: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
0: बंद प्रेमाचे
2: वंदन सागराला.
3: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निंजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
4: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
5: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
4: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
5: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
4: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, नुकतीच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची घोषणा झाली. देशभरातील 48 शिक्षकांची यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून आपल्या महाराष्ट्रातील 4 कर्तृत्ववान शिक्षकांनी या बहुमानावर आपलं नाव कोरलं आहे. या यादीत एक असं नाव झळकलंय ज्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलला. त्या आहेत बीड जिल्ह्यातील केज इथल्या साने गुरुजी निवासी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर कविता नरसिंहराव गित्ते. ग्रामीण आणि वंचित भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला शिक्षणाच्या माध्यमातून नवी दिशा देणाऱ्या डॉक्टर कविता गित्ते यांच्या सोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत. नमस्कार डॉक्टर गीते मॅडम, आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर्वप्रथम मॅडम, यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी तुमची निवड झाल्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी तुम्ही जे सातत्यानं प्रयत्न करत आहात, केले आहेत, त्या कार्याची दखल घेण्यात आली आहे आणि तुम्हाला हा पुरस्कार घोषित झाला आहे. काय वाटतंय, हा क्षण आपल्यासाठी किती मोलाचा आहे?
1: मॅडम, खरं म्हणजे हा क्षण मी शब्दात नाही त्याचं वर्णन करू शकत, इतका मोलाचा आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं माझ्या बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांचा या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान झालेला आहे आणि जे ऊसतोड कामगारांची मुलं आज माझ्या शाळेमध्ये शिकत आहेत, शिकून गेली आणि पुढे शिकणार आहेत, यांचा सुद्धा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून केंद्र सरकारनं केलेला आहे असं मला वाटतं. आणि हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि माझ्या ऊसतोड कामगारांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे.
0: नक्कीच, ऊसतोड कामगारांच्या मुलांचा मुलींच्या शिक्षणाचा जेव्हा प्रश्न

0: येतो, तर या मुला मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं किंवा वंचित विद्यार्थ्यांचा विकास करणं, शाळा गळती रोग आणि बालविवाह विरोधी चळवळीत उल्लेखनीय कार्य तुम्ही केलेलं आहे, करताय. तर ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही जे काम केलं आहे आणि करत आहात त्याविषयी काय सांगाल?
1: खरं म्हणजे मॅडम, मी याविषयी असं सांगेल की माझा बीड जिल्हा हा संपूर्ण भारत देशामध्ये ऊसतोड कामगार पुरवठा करणारा जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे. आणि खरं म्हणजे ही ओळख काही भूषणावर नाही आहे. तरी आता त्यांची जी काही आर्थिक परिस्थिती आहे, उद्योगधंदे नाहीयेत, जलसिंचनाची साधनं नाहीयेत, आणि त्यामुळे या लोकांच्या पुढे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न खूप मोठा आहे, तर शिक्षणाचा प्रश्न त्याच्याही पुढे आहे. आणि मग कुठेतरी असं वाटलं की बा, या लोकांचा जर शिक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, यांच्या पोटाचा प्रश्न जर सोडवायचा असेल, तर आपल्याला या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजेचंच आहे, नव्हे तर आणलंच पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही गेली 29 वर्षापासून आज सगळ्यात मॅडम या लोकांच्या गावोगावी तांड्या वस्ते वाडी फडात जाऊन सर्वे करते आहे. आणि शिक्षणापासून जे वंचित मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये आणण्याचं, नुसतं शाळेतच आणायचं नाहीये तर त्यांना दाखल करायचं, दाखल करून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं, सगळ्या सुविधा पुरवायच्या, आणि सुविधा पुरवून त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी मग त्याच्यासाठी बालरक्षक म्हणून मी काम करते आहे, संवाद यात्रा त्यांच्यासाठी काढलेली आहे, शिक्षण आपल्या दारी असा उपक्रम राबवलेला आहे. आणि या सर्वांच्या माध्यमातून मी मुलांना या शाळेच्या प्रवाहामध्ये आणलेलं आहे. आणि त्याचबरोबर असं म्हणेल मॅडम, आता तुम्ही बालविवाह म्हटलात, तर ऊसतोड कामगारांचा खूप मोठा प्रश्न असा आहे की 7 ते 8 महिने त्यांना बाहेरच्या कारखान्यावरती परराज्यात जावं लागतं. आणि मग घरी दोघंही नवऱ्या बायको गेलेले असल्यानंतर घरी सांभाळण्यासाठी कोणीही नसतं, आणि मग मुलीला एकटीला घरी कसं ठेवून जायचं, हा खूप मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आवासून आहे. आणि त्यामुळे मग तेव्हा कुठेतरी फडातही गेलं तर तो सुरक्षेचा प्रश्न आहे, आणि मग काय करायचं म्हणून ते बालविवाह करत होते. पण ज्या वेळेस त्यांना हे समजून सांगितली, नाही बाबा तुमच्या हातातला जर कोयता सोडायचा असेल तर तुम्हाला मुलींना आणि मुलांना शिकवणं गरजेचं आहे, सतत तुम्ही मुलींना शिक्षणासाठी माझ्या शाळेमध्ये घातलं, वसतिगृहामध्ये त्यांना परिपूर्ण सुविधानियुक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं, तर निश्चितच तुमच्या मुलींचा प्रश्न सुटेल. आणि मग त्या पद्धतीनं मुलींचा प्रश्न सुटत राहिला मॅडम, आणि बालविवाहाकडे बघण्याचा जो पालकांचा दृष्टिकोन होता तो कुठेतरी बदलण्यासाठी मला मदत झाली.
0: वाड्या वस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा जो शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की शिकून काय होणार आहे, शेवटी हीच मोलमजुरी करायची आहे, ऊसतोडी करायची आहे, तर हा दृष्टिकोन बदलताना अडचणी आल्या का? आणि आल्या तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे त्यांचं मतपरिवर्तन केलं, आणि पालक आता त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे कसं पाहत आहे?
1: हो मॅडम, हा अगदी अतिशय छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. मी असं म्हणेल की वाड्या वस्तीवरच्या पालकांचा अजूनही दृष्टिकोन मॅडम, 25% पालकांचा अजूनही दृष्टिकोन आहे की शिकून तरी काय करायचं, कुठे नोकरी लागतायत, कुठे रोजगार मिळतोय. पण त्यांच्या मला मनामध्ये जावं लागलं, नाही तुमची परिस्थिती जर बदलायची असेल, हातातला कोयता जर बाजूला ठेवायचा असेल, तर तुम्हाला कुणीही केली तात्पुरती मदत जी असेल ती आपल्याला तात्पुरतीच मदत असेल, त्याच्याने तुमचं काहीही बदलणार नाही. आणि तुम्हाला जर बदलायचंच असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं की शिका संघटित व्हा, त्या पद्धतीनं तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही, आणि शिकला तरच तुमची ही परिस्थिती बदलेल. आणि मग हळूहळू त्यांना ती अनेक उदाहरणं त्यांच्या समोर आयडॉल म्हणून ठेवावी लागली, पालकांचं समुपदेशन करावं लागलं, आणि त्याच्यानंतर मग पालकांचा दृष्टिकोन बदलू लागला. हळूहळू विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू लागलं, आणि मग पालकांना वाटलं की नाही, आपली मुलं सुद्धा शिकू शकतात, आपली मुलं सुद्धा बदलू शकतात. आणि पालकांनी आपला दृष्टिकोन कुठेतरी बदलायला सुरुवात केली, आणि आज मोठ्या संख्येने मुलं, ऊसतोड कामगारांची मुलं सुद्धा आज मी म्हणणार की IAS पर्यंत झालेली आहेत, आणि निश्चितच याच पद्धतीने त्यांचा दृष्टिकोन बदलायला लागलेला आहे.
0: खरोखरच मॅडम तुमचं खूप मोठं काम आहे. असं म्हटलं जातं की आता कुठे बालविवाह होत नाहीयेत, अनेक सामाजिक संस्था आहेत, सरकार आहे, पण एक शिक्षिका म्हणून काम करत असताना तुम्ही अनेक बालविवाह रोखले आहेत, पण ग्रामीण भागात किंवा समाजात वर्षानुवर्ष चालत आलेल्या या प्रथेविरोधात उभं राहताना काही अडचणी आल्या का? आणि आल्या तर तुम्ही त्यावर यावर कशी मात केली?
1: हो मॅडम, अडचणी भरपूर आहे. पहिली अडचण अशी म्हटलं की बालविवाह आणि उत्तर कामगारांच्या मुलींचा थांबवायचा, तसं बघितलं ती परिस्थिती बघितल्यानंतर खरंच ते थांबवण्यासारखं नाही आहे असं मलाही वाटायचं. पण नाही, मी असं म्हटलं की नाही बुवा, बालविवाह हा फक्त कायदाच रोखू शकत नाही, तर त्याच्यासाठी समाजाला आधी बदललं पाहिजे, पालकांना आधी बदललं पाहिजे. ती सुरुवात आपल्या घरापासून.

0: केली पाहिजे. आणि मग आपल्याला घरापासून सुरुवात करायची आहे तर मुलींचा सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे, आणि मुलींचा सुरक्षेचा प्रश्न मग ते असल्यामुळे ते लहानपणीच लग्न लावायची. परंतु ज्या वेळेस मी शाळा स्थापन केली आणि शाळा स्थापन केल्यानंतर त्यांना मी असं म्हणेल की मी त्यांना शब्द दिला की मी तुमच्या मुलींची सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा माझा शब्द तुम्हाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही माझ्या शाळेत मुलींना दाखल करा. आणि त्यांनी हळूहळू माझ्या शाळेमध्ये मुलींना दाखल केलं, त्यांचा माझ्यावरती विश्वास बसला. आणि मग पालक पहिलीला सोडलेली मुलगी साधारणतः 12वी पर्यंत माझ्या शाळेमध्ये शिकू लागली मॅडम. आणि आपसुकच त्या मुलींमध्येही त्यांना बदल जाणवू लागला, मुलीही चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ लागल्या, पालकांनाही असं वाटू लागलं की आमच्या मुली शिकतायत. आणि त्याचबरोबर पथनाट्य, कथाकथन, स्वगत याच्या माध्यमातून, नाटिकांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही गावोगावी जाऊन समुपदेशन करत राहिलो, फळामध्ये जाऊन पालकांचं समुपदेशन करत राहिलो. बाल प्रतिभा, बाल विवाह प्रतिबंधक शपथा घ्यायला मुलांना द्यायला लागलो. आणि हळूहळू वेगवेगळे उपक्रम राबवून पालकांचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन बदलला गेला. आणि पालक जे म्हणत होते की विरोध करते, विरोध करायला थांबले. मी आपसुकच 12वी पर्यंत मुली शिक्षण घेऊ लागल्या आणि पुढे हळूहळू त्या प्रवाहात राहू लागल्या. आणि मग पालकांनी वाटलं की नाही, माझ्या मुली सुद्धा काहीतरी बनवू शकतात. आणि मग पालकांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मला मदत करायला सुरुवात केली. आज मी असं म्हणेल की गेली 29 वर्षापासून मॅडम माझ्या वसतिगृहामध्ये 200 ते 250 मुली सातत्यानं शिक्षण घेतात.
1: खरंच असं म्हणतात की एक आदर्श शिक्षक फक्त अक्षर ओळखच करू देत नाही तर तो विद्यार्थ्याचं आयुष्य घडवतो. आणि तुम्ही हे गेले अविरत कार्य करताय 29 वर्ष झाले. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हे एक मोठं आव्हान असतं. इथल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी तुम्ही असे कोणते नाविन्यपूर्ण विशेष उपक्रम राबवले, ते काय उपक्रम होते?
0: हा बघा मॅडम, ग्रामीण भागातले म्हणण्यापेक्षा मी त्याच्याही अजून खाली जाईल की उपड कामगारांची मुलं म्हणेल मी. ग्रामीण भागातही अजूनही तो फरक आहे. उपड कामगारांची मुलं त्याच गावात राहणारी बऱ्यापैकी पालकांची मुलं जी उपड काम तोडणीसाठी जात नाहीत अशा. तर हे एक माझ्यासाठी आव्हान होतं मॅडम की एक तर त्यांच्या घरामध्ये कसलाही ज्ञानाचा प्रकाश नाहीये, त्यांच्या घरामध्ये व्यसनाधीनता, त्याचबरोबर अशिक्षितपणा, जिथे अजूनही त्या मुलाची आई भाकरी करत असताना कुत्र्याची एक भाकरी, मुलाची एक भाकरी, नवऱ्याची एक भाकरी अशा पद्धतीचं वातावरण त्यांच्या घरामध्ये आहे. आणि या मुलांना मला शाळेत आणून त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करायची एक माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. आणि या आव्हानामध्ये मग असं केलं आम्ही की त्या मुलांना दाखल केल्यानंतर आपसुकच त्यांची जी काही पायाभूत क्षमता असते, शिक्षण, श्रवण, वाचन, लेखन, भाषण, या क्षमता कुठेही विकसित झालेल्या दिसत नव्हत्या. सातवीचा मुलगाही तिथेच, पहिलीचा मुलगाही तिथेच, पाचवीचा मुलगाही तिथेच. आणि मग मला पहिला उपक्रम हाती घ्यावा लागला जो मी 2005 पासून राबवते, ज्याला आपण असं म्हणू की भारत सरकारने FLN पूर्ण करण्याचा उपक्रम राबवलेला आहे, तो उपक्रम मी 2005 पासून राबवला. आणि मग मुलांमध्ये बदल होऊ लागला हळूहळू की अरे वा, आपल्याला वाचता येत आहे, आपल्याला लिहिता येत आहे, आपण छानपैकी इंग्रजी वाचू शकतो, आपण छानपैकी गणिताच्या सगळ्या क्रिया करू शकतो, प्राथमिक क्रिया. आणि मग हे मुलांना स्वतःमध्ये बदल वाटू लागला. मुलांना स्वतःमध्ये बदल वाटू लागला की पालक आले की विचार वाचता येऊला, वाचून दाखवू लागले मुलं. आणि मग पालकांनाही वाटलं की नाही, मुलांना आपल्या वाचता येतंय, लिहिताय, काळ बदललेला आहे, NEP 2020 आलेला आहे, आणि आता मुलांना बदलत्या काळात बरोबर जोडलं पाहिजे. आणि म्हणून मग आम्हाला इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत शासनाकडनं AI लॅब उपलब्ध झाली, टॅब उपलब्ध झाले, नाविन्यपूर्ण लॅब उपलब्ध झाली. फक्त ती उपलब्ध झाली तर ती तशीच आम्ही शाळेत नाही ठेवली तर ती मुलांच्या हातामध्ये दिली मॅडम की जाऊ देत, हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ना, हे डिजिटल वस्तू आहेत, या मुलांनी वापरल्या पाहिजेत म्हणून त्या मुलांच्या हातात दिल्या. आणि टॅबच्या माध्यमातून QR कोड स्कॅन करू लागले, युट्यूबच्या माध्यमातून नवीन संकल्पना समजून घेऊ लागले, 3D प्रिंटरच्या माध्यमातून मॉडेल कसे बनवायचे ते शिकू लागले. आणि त्यांना मग आम्ही हळूहळू Wi-Fi सुविधा उपलब्ध करून दिली. आणि मग अशा माध्यमातून मुलांना हळूहळू गोडी निर्माण झाली मॅडम. आणि आज मी मोठ्या अभिमानानं सांगेल की जी मुलं फळात होती ती मुलं आज तंत्रज्ञानाशी जोडली गेलेली आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये गोडी निर्माण करण्याचं काम केलं.
1: तुम्ही हे जे कार्य केलेलं आहे मुलांच्या शिक्षणासाठी, खास करून जे वंचित आहेत ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांची मुलं असतील, तर त्यांच्यासाठी हे खरंच खूप मोलाचं कार्य केलेलं आहे. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेल की ग्रामीण भागातील नवीन जे शिक्षक आहेत, होतकुरू विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मला जो पुरस्कार मिळाला आहे तर मी असं म्हणेल की एक सगळ्या शिक्षकांचं एक प्रतिनिधित्व म्हणून मी तिथपर्यंत पोहोचलेली आहे. पण मी या ठिकाणी असं निश्चितच सांगेल की प्रत्येक मुल युनिक आहे, प्रत्येक मुल वेगळं आहे आणि प्रत्येक मुलाची शिकण्याची क्षमता वेगळी आहे.

0: आहे. माझ्या शिक्षकांनी ही जर त्यांच्यामधली क्षमता ओळखली आणि त्याला पाहिजे ते शिक्षण त्याच्यामधल्या कौशल्यानुसार त्याला शिक्षण देत गेलं, त्या मुलाच्या गतीनं शिक्षण देत गेलं, तर निश्चितच मुलं हे यशस्वी होतात आणि आपल्या शिक्षकांना त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो की मला या गुरुजींमुळे, मला या बाईंमुळे, मला या सरांमुळे हे यायला लागलं आणि मग मुलं निश्चितपणे आवडीनं शिकतात. आणि म्हणून मी शिक्षकांना एवढंच सांगेल, मुलांना स्वतःला शिकू द्या, त्यांना प्रश्न विचारू द्या, त्यांना तुमच्यापासली असलेली डिजिटल साधनं हाताळायला द्या, वर्गामध्ये धिंगाणा करू द्या, प्रश्न विचारू द्या आणि त्याच्यामधून तिथं जे अडतील ते जिथं बंद पडतील तिथं तुम्ही सुलभक आणि मार्गदर्शकाची भूमिका पार पाडा. आणि मूल स्वतः युनिक आहे, प्रत्येक मूल युनिक आहे, प्रत्येक मुलाला त्याच्या पद्धतीनं शिकवाल तर निश्चितच मुलं हे यशस्वी होतील. मुलांसाठी मी एवढंच सांगेल की मुलांना स्वप्न पहा आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही त्या मार्गाने चालत राहा. निश्चितच त्या मार्गाने गेले की एक दिवस यश हे आपल्याला गवसणी घालत असतं आणि यश हे आपल्यापर्यंत येत असतं. एवढाच मुलांसाठी मी संदेश देईन.
1: गीत मॅडम, तुम्ही खूप चांगला संदेश दिलेला आहे येणाऱ्या पिढीला की स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही धडपड करा, मेहनत करा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही दिलेली ही जी मुलाची माहिती आहे आमच्या श्रोत्यांना नक्कीच आवडलेली असणार आणि तुमचं हे कार्य असंच पुढे चालत राहो ही तुम्हाला शुभेच्छा.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य, निवेदन, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव हो।

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बंधू भगिनींसाठी सादर करण्यात येणारा कार्यक्रम किसानवाणी.

0: किसान वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत आणि अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये आपण ऐकणार आहोत सेंद्रिय शेती याविषयी प्रगतशील महिला शेतकरी प्राध्यापिका स्नेहल घोरपडे यांची डॉ दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत. आज या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकणार आहोत, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 25 व 26 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागामध्ये 25 व 26 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये 25 व 26 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 26 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 91 ते 93%, दुपारची सापेक्ष आर्द्रता

0: 80 ते 85%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 12 ते 14 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 25 व 26 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 25 व 26 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 26 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 88 ते 89%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 70 ते 73%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 17 ते 19 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 25 व 26 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 25 व 26 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये 25 व 26 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 26 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 91 ते 92%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 71 ते 74%, तशीच वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांच्या मध्य व पूर्व भागातील शेतकरी बंधूंनी जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी खरीप पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.
2: अरे सुन तो,
3: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी सौतन को.
2: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिससे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.
2: अच्छा ये बात है?
3: हाँ, क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
2: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
2: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म?
2: हाँ.
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
4: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.

0: वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भीतीउरी दामिनीची परिकिम या न्यारी देई इशारा लवकरी विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
1: मंडळी आजच्या किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये सेंद्रिय शेती याविषयी प्रगतशील महिला शेतकरी प्राध्यापिका स्नेहल घोरपडे यांची डॉ दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. आज या मुलाखतीचा भाग पहिला.
2: शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. शेतकरी बांधवांनो, आजच्या काळात शेतीसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. जमिनीची सुपीकता घटत चालली आहे, वाढता उत्पादन खर्च आहे, रासायनिक खतांची आणि कीटकनाशकांच्या किमतीही भरमसाठ वाढत आहेत आणि त्यांचा वापरही खूप वाढत आहे. याचबरोबर पर्यावरणाचा समतोल या सर्वच बाबींचा विचार करता सध्या काळाची गरज बनली आहे, ती म्हणजे सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती म्हणजे नेमकं काय? सेंद्रिय शेती म्हणजे फक्त रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे किंवा टाळणे हा नाही, तर जमिनीची सुपीकता वाढवणे, त्याचं जमिनीचं आरोग्य जपणं, नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करणे आणि सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची निर्मिती करणे. मात्र सेंद्रिय शेती करताना

0: अनेक आव्हाने उभी राहत असतात. सेंद्रिय शेती प्रत्यक्षात कशी करायची, त्यासाठी सुरुवात कुठून करायची, सेंद्रिय खतांची निर्मिती कशी करायची, पिकांवरील किडी रोगांचं व्यवस्थापन, सर्वात महत्वाचं म्हणजे सेंद्रिय शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते का, या सर्वच प्रश्नांची उत्तरं आपणाला पुस्तकात वाचून कळत नाहीत. तर ती जाणून घेण्यासाठी लागतो तो अनुभवी शेतकऱ्याचा मार्गदर्शन. आणि एक शहरामध्ये राहूनही शेतीची आवड जपणाऱ्या स्नेहल घोरपडे नकाते मॅडम आज आपल्या आकाशवाणी कोल्हापूर स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आल्या आहेत. तर मॅडम, तुमचं आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आपण समाजशास्त्राच्या अभ्यासक आहात. फेमिनिझम अर्थात स्त्रीवादी हा आपला स्पेशलायझेशन आहे. 2026 हे संयुक्त राष्ट्रानं इंटरनॅशनल इयर ऑफ वुमन फार्मर्स म्हणून घोषित केलं आहे. तर एक स्त्रीवादी अभ्यासक म्हणून आपण या निर्णयाकडे कसे पाहता?
1: मी या निर्णयाकडे खूप सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते. आपण

0: अनुभवी शेतकऱ्याचा मार्गदर्शन आणि एक शहरामध्ये राहूनही शेतीची आवड जपणाऱ्या स्नेहल घोरपडे नकाते मॅडम आज आपल्या आकाशवाणी कोल्हापूर स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आल्या आहेत. तर मॅडम, तुमचं आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आपण समाजशास्त्राच्या अभ्यासक आहात. फेमिनिझम अर्थात स्त्रीवादी हा आपला स्पेशलायझेशन आहे. 2026 हे संयुक्त राष्ट्रानं इंटरनॅशनल इयर ऑफ वुमन फार्मर्स म्हणून घोषित केलं आहे. तर एक स्त्रीवादी अभ्यासक म्हणून आपण या निर्णयाकडे कसे पाहता?
1: मी या निर्णयाकडे खूप सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते. आपण जर पाहिलं तर एक बऱ्याच खूप थेरी आहेत ज्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला. कारण की जेव्हा आपण आदिम पिरियडमध्ये होतो तेव्हा पुरुष हा बाहेर हंटिंगसाठी वगैरे जायचं आणि नर्चरिंग जे हे काम आहे ते स्त्रीकडे असायचं आणि अन्नाची गरज भागवणं ह्या दृष्टिकोनातून आणि ह्या गरजेपोटी तिने शेतीचा शोध लावला. आणि मग त्यामध्येच तिनं बरंचसं अन्न संकलन असेल, बियाणांचं जतन असेल, पुन्हा त्याच्यावर जी प्रक्रिया असेल, पीक घेणं असेल, या बऱ्याच गोष्टीमध्ये स्त्रियांचं योगदान हे खूप जास्त आहे. पुढच्या काळामध्ये पण जेव्हा शेतीचा शोध लागला, शेतीमध्ये बरेचसे तंत्रज्ञान यायला लागलं, तेव्हा त्याच्यावरची जी अन्न प्रक्रिया असेल, साठवणूक असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये तिचं योगदान खूप जास्त असूनही तिला म्हणावा तसा मोबदला आपल्याला मिळालेला दिसत नाहीये. मग आर्थिक बाबतीत असेल, म्हणजे तिला आर्थिक निर्णयामध्ये तिचा कुठेही रोल नाहीये. आपण वेज डिफरन्सेस बघतो की म्हणजे एक सेम काम असतं पण पुरुषांना मिळणारा मोबदला आणि स्त्रियांना मिळणारा मोबदला यामध्ये तफावत आहे. पुरुषांना तुलनेने जास्त मोबदला मिळतो. किंवा आपण एखादं पीक घेतलं, म्हणजे उदाहरणार्थ ऊस घेतला आपण, तर ऊस हा घरातील पुरुषाच्या नावा जातो, स्त्रियांच्या नाही. इवन दूध असेल डेअरीमध्ये जाणारं, म्हणजे आपण जे जनावर आहेत त्या जनावरांचं त्यांचे राखण करणं, त्यांचं दूध वगैरे, त्यांना वैरण पाणी देणं, यामध्ये स्त्रियांचा रोल मोठा असतो. पण जेव्हा त्यामध्ये आर्थिक बाबी बघतो आपण तेव्हा ते पुरुषांच्या नावावर असतात. आणि त्यामुळे मला कुठे वाटतं की स्त्रिया ह्या एक फार्मर म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा एक पुरुषच आपल्यासमोर उभा राहतो, स्त्री उभा राहत नाही. आणि त्यामुळे तिला एक रिकग्नायझेशन मिळण्यामध्ये हे एक जे आपण इयर डिक्लेअर केले आहे ते तिला एक पद्धतीने न्याय मिळेल चांगला. आणि एक सकारात्मक दृष्टिकोनातून मी या गोष्टीकडे बघते.
0: मॅडम, तुम्ही सेंद्रिय शेती करता, तर आपली स्वतःची शेती कशा प्रकारे तुम्ही डेव्हलप करायला सुरुवात केली? किंवा आपण स्वतःही शेतीशी जोडले असल्यामुळे आपण स्वतः शेतीशी संबंध कसा निर्माण झाला, शेतीकडे वळण्याचा प्रवास तुमचा कशा प्रकारे सुरू झाला, हे थोडंसं डिटेलमध्ये सांगा.
1: तर मी शहरी भागात जोडलेले असल्यामुळे शेतीशी थेट संबंध माझा कधी आलेला नव्हता. दरम्यान मी खूप कमी वयामध्ये माझं एक पुस्तक वाचण्यात आलं की राजीव दीक्षित यांचं पुस्तक होतं, त्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सेंद्रिय शेतीविषयी आणि आपण किती नैसर्गिक रासायनिक शेतींचा वापर करतोय आणि ते आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे हे सगळं त्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं. आणि अगदी 20-21 वयामध्ये मला सेंद्रिय शेतीबद्दल आवड निर्माण झाली. मग जागेच्या कमतरतेमुळे मी ते घरीच कुंड्यांमध्ये वगैरे पीक एखादं मेथी पालक हे असे भाजीपाला वगैरे घ्यायचे, घरीच घ्यायचे, टेरेस गार्डनिंग करायचे. आणि नंतर असं झालं की योगायोगाने माझं लग्न अशा ठिकाणी झालं की जिथे बागायत शेती मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. आणि योगायोगाने माझे जे मिस्टर आहेत त्यांनाही शेतीविषयी प्रचंड आवड आहे आणि तेही पुण्यात होते, होम प्रोजेक्टवर काम करत होते. पण त्यांनाही शेतीविषयी इतकी आवड होती की त्यांनी त्यांचा जॉब क्विट करून आम्ही कोल्हापूरला शिफ्ट झालो. आणि आम्ही त्यांनी ते नोकरी प्लस शेती आणि माझीही नोकरी आम्ही शेती असे दोन्ही आम्ही पार्ट टाइम शेती करतो. आणि सेंद्रिय शेतीकडे आमच्या दोघांचाही ओढा योगायोगाने जास्त होता. आणि मग आम्ही सुरुवातीला काय करायचो की थोड्याफार प्रमाणात शेतीमधून धान्य वगैरे घ्यायचो सेंद्रिय पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणात बाहेरून बाजारपेठेतून विकत घ्यायचो आणि तो खर्च खूप जास्त होता. मग आम्ही विचार केला की आपण जे काही बाहेरून घेतो ते जास्तीत जास्त आपण शेतातून कशा पद्धतीने घेता येईल याच्यावर आपण काम करूया. आणि आम्ही मग तसेच पुस्तक वगैरे वाचण्यात आलो, एक्सपर्ट्सना भेटायचो, पुन्हा आम्ही त्याच्यावर यूट्यूबचे व्हिडिओज वगैरे बघायचो. आणि यातून आम्ही काय केलं की छोट्या छोट्या प्रमाणात आम्ही तिथे लागवड सुरू केली. आणि आज जवळजवळ 50-60% आम्हाला घरात जो लागतो सामान किंवा जो भाजीपाला असेल, तेलबिया असतील, कडधान्य असतील, ते आम्ही शेतातून घेण्याचा प्रयत्न करतो.
0: अच्छा, स्वतःपासून स्वतःच्या गरजेसाठी सुरुवात केलेली.
1: अगदी अगदी अगदी.
0: अलीकडच्या काळामध्ये सेंद्रिय शेतीची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होती, तर तुम्हाला का वाटतं की ही चर्चा एवढ्या प्रमाणात का होते?
1: तर सेंद्रिय शेती ही भारतासाठी अजिबात नवीन नाहीये. बऱ्याच जणांना सेंद्रिय शेती वाटलं म्हणलं की वाटतं की शहरी काहीतरी फॅड आहे आणि काहीतरी नवीन आहे, तर मुळात अजिबात तसं नाहीये. 1970 जेव्हा ग्रीन रिव्होल्युशन आपल्याकडे आलं, हरित क्रांती आली, त्यापूर्वीपासून लोक हे सेंद्रिय शेतीच करायचे आपल्याकडे. पण जेव्हा त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नाचा तुटवडा झाला होता, दुष्काळ आले होते, किंवा सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रजांची कर प्रणाली खूप

0: जाचक होती या कारणामध्ये की आपल्याकडे व्यापारी पीक जास्त घेतलं जायचं, यामुळे अन्नधान्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत होता. आणि त्या धर्तीवर भारत सरकारने ग्रीन रिव्होल्युशन आणलं, हरित क्रांती आणली, आणि तेव्हापासून मग रासायनिक बियाणांचा वगैरे वापर करण्यात आला. त्यामुळे त्याच्यापूर्वी आपण सेंद्रिय शेतीच करायचो, त्यामुळे सेंद्रिय शेती काही नवीन असं नाहीये. पण 1970 पासून हे बदललं गेलेलं आहे. ती काळाची गरज होती, कारण की तेव्हा अन्नाचा तुटवडा जो आहे तो भरून काढण्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं होतं. त्यामुळे नवीन म्हणून असं नक्कीच बघू नये या गोष्टीकडे, आणि आपण पूर्वापड या गोष्टी करत आलेलो आहोत.
1: तुम्ही तुमच्या आणि तुमच्या पतींचा पुण्यातील जॉब नोकरी सोडून कोल्हापूरला आला, आल्यानंतर इथं शेती करणार आणि इथंच काहीतरी करत छोटा मोठा व्यवसाय करणार किंवा नोकरी करणार, हे तुमच्या कुटुंबियांना रुजलं का आणि त्यांचा प्रतिसाद कसा होता?
0: नक्कीच नाही रुजलं कुटुंबियांना. आमचे जे ओळखीचे होते त्या सगळ्यांना एक हास्यास्पद वाटत होतं की हे कसे काय इतके येऊन इकडे इतका चांगला जॉब आणि इतकी चांगली लाईफस्टाईल सोडून हे कोल्हापूरला परत यायला लागलेत आणि हे करायला लागलेत. तर नक्कीच नव्हतं. पण जेव्हा हे गेले 7-8 वर्षामध्ये आम्ही जे डेव्हलपमेंट केलेली आहे आणि जे आम्ही इको फ्रेंडली लाईफ जगतोय आणि ते लोकांना खूप आता एक प्रकारे आकर्षण वाटतंय मोठ्या प्रमाणात, आणि त्यामुळे आता लोकांना थोडीफार त्याची व्हॅल्यू पटत आहे.
1: सेंद्रिय शेतीची सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला कोणत्या अडचणी तुमच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आढळल्या?
0: सगळ्यात मोठी अडचण आली ती म्हणजे लोकांची मानसिकता बदलणे, कारण की आम्ही पार्ट टाइम शेतकरी आहोत, आमच्याकडे काम वाटेकरी आहेत, त्यांना हे पटवून सांगणं खूप चॅलेंजिंग होतं. आणि कसं आहे सर की जसं आपण सुरुवातीला म्हटलं की आपण वर्षानुवर्ष सेंद्रिय शेती करतोय, नंतर रासायनिक आपण औषधांचा वापर करतोय, मग त्यांच्या डोक्यात हे फिक्स झालं होतं की आपण रासायनिक खतं वापरल्याशिवाय आपल्याकडे पीक येणारच नाही, ही मानसिकता होती. आणि हे काय ते शहरी आहे आणि हे पुस्तकी ज्ञान आहे आणि हे प्रत्यक्षात अनुभवलं जाणार नाही हे त्यांच्या डोक्यात होतं, आणि त्यांची मानसिकता बदलणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. मग आम्ही हळूहळू त्याच्यावर काम केलं, त्यांना एक रासायनिक खतातून आणि एक सेंद्रिय मधून असे दोन त्यांना एक लाईव्ह आम्ही प्रत्यक्ष दाखवलं की ह्याचं पीक थोडाफार फरक होता त्या दोन पिकांमध्ये, पण खूप जास्त फरक नव्हता. आणि ते थोडंफार त्यांच्या लक्षात आलं. आणि मग आम्ही सर जनावरही आहेत आमच्याकडं ज्यांचं आम्ही शेणखत त्यामध्ये वापरतो आणि युरिया वगैरे वापरला जातो. पण मुळात कसं आहे, आता समजा आपण आजारी आहोत, आजारी असल्यावरच आपण औषध घेतो. आपण जर आपले शरीर व्यवस्थित असेल तर आपण औषध घ्यायला जात नाही. मातीचंही अगदी तसंच आहे. जर खरंच त्यामध्ये मातीची जर क्वालिटी नाही आहे तर तुम्ही तिथे खतांचा वापर केला हरकत नाही आहे. पण मूळची तुमची मातीची क्वालिटी खूप उत्तम असेल तर गरजच नाही आहे त्यामध्ये औषध घालण्याची. हे बेसिक सायन्स आहे पण ते लोकांच्या लक्षात येत नाही आहे. लोकांना वाटतं की ते वापर अनिवार्य आहे आणि ते वापरलं नाही तर आपलं पीकच येणार नाही. मग हे आम्ही त्यांना वारंवार पटवून दिलं आणि हे पटवून दिल्यानंतर थोडंफार आता त्यांची मानसिकता बदल झालेली आहे. आणि आम्ही मुळात हे व्यापारी दृष्टिकोनातून केलं नसल्यामुळे आम्हाला काही ग्राहक किंवा हे विकायचं नव्हतं, आम्हाला स्वतःसाठी हवं होतं हे. आणि जेव्हा हे सरप्लस झाले, प्रॉडक्ट जेव्हा अतिरिक्त झाले, तेव्हा आम्ही ते बाहेर विकायचो. आणि मग विकायला लागल्यावर मग लोकांना ते खूप आवडायला लागले, लोक वारंवार चर्चा करायला लागले आणि आम्हाला विचारायला लागले की तुम्ही काय काय केलंय किंवा पुन्हा आम्हाला हे कसं मिळू शकतं, किंवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसऱ्या लोकांना आणखीन ते पोहोचू लागलं. आणि अशामुळे आता आम्हाला बरेच त्याची चौकशी होते.
1: ओके, तुम्ही सेंद्रिय शेती सुरू केल्यानंतर एकंदरीत उत्पादनामध्ये काय फरक पडला की वाढलं कमी झालं काय?
0: उत्पादन वाढलं असं नाही म्हणता येणार किंवा कमी झालं असंही म्हणता येणार नाही. ते ज्या लेवलला होतं थोड्याफार प्रमाणात पुढे मागे झालं असेल. आम्ही त्यामध्ये असं सुरुवातीच्या काळामध्ये शेणखताचा वापर खूप जास्त केला नव्हता, पण नंतर आम्ही देशी गायींचं संगोपन करण्यास सुरुवात केली आणि त्यातून जो शेणखत मिळतं किंवा मलमूत्र वगैरे मिळतं त्याचा आम्ही डायरेक्ट आउटलेट शेतामध्ये काढलेलं आहे. आणि ते शेणखत जाऊन अलीकडच्या काळामध्ये त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं.
1: सेंद्रिय शेतीचा तुम्ही म्हणणार की ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी बऱ्याच तुमच्या शेतकऱ्यांना वाटेकऱ्यांना त्या लोकांना वाटलं की ही काहीतरी शहरी पद्धत आहे आणि हे विनाकारण आमच्यावरती लादत आहेत, रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक पद्धतीनं शेती करायचं असं आपणाला सांगत आहेत, हे लोक तयार नव्हते. तर मग हे सगळं सर्व सुरू केल्यानंतर तुमचा जो शेतीचा पारंपरिक खर्च होता तो खर्च कसा झाला, कमी झाला, वाढला, काय झालं?
0: पारंपरिक खर्च नक्कीच कमी झाला, कारण की खतांवर आपण बघतो खत पेस्टिसाईड असतील याला येणारा खर्च हा खूप जास्त आहे, त्या तुलनेने खर्च नक्कीच कमी झाला आमचा.
1: अच्छा, तुम्ही सांगितलं की तुमचं अतिरिक्त जे धान्य राहतं ते तुम्ही सध्या विक्रीसाठी बाजारामध्ये घेता, तर बाजारामध्ये त्याला कशी मागणी आहे, त्याला दर कसा आहे?
0: आम्हाला ना जेव्हा आम्ही बाहेर ते विकण्यासाठी आम्ही फक्त सरप्लस होतं म्हणून आम्ही बाहेर विकण्याचा आम्ही एक निर्णय घेतला.

0: आम्हाला मुळीच अपेक्षित नव्हतं की आम्हाला बाहेरून इतका चांगला प्रतिसाद मिळेल. आणि मी सहज एकदा व्हॉट्सअपला स्टेटस टाकला होता, भुईमुख आमच्याकडे काळूबाळू शेंगदाणा असतो भुईमुगा संदर्भात आणि नाचणीच्या संदर्भात. मग त्याला इतका भयंकर प्रतिसाद आला की 2 दिवसांमध्ये आमचे जवळजवळ 60 ते 70 किलो नाचणी विकली गेली आणि भुईमुग पण मोठ्या प्रमाणात विकलं गेलं. आणि भाजीपाला तर आमचा जातोच असा, तो पेरिशेबल असल्यामुळे तो लगेच जातो. आणि हे खूप आश्चर्यकारक होतं. आम्हाला असं वाटलं होतं की लोक तितक्याशा प्रमाणात प्रतिसाद देणार नाहीत, पण तो खूप उत्तम प्रतिसाद आम्हाला आलेला आहे. त्यामुळे मग त्याच्यामुळे आम्ही बराचसा अभ्यास केला की बघितलं आता सध्या तर शहरामध्ये खूप जास्त ह्या सगळ्या गोष्टींना, नैसर्गिक किंवा सेंद्रिय प्रॉडक्ट्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. म्हणजे पूर्वी आपण एक सर्व्हायवल मोडमध्ये होतो, आता आपण प्रिव्हिलेज्ड मोडमध्ये आहोत. म्हणजे आता लोकांच्या मध्ये इतक्या जागरूकता निर्माण झालेली आहे की लोक एक चांगल्या अन्न खाण्यापिण्याला ना एक चांगल्या पद्धतीने पैसे खर्च करू शकतात. आणि पूर्वी कशी एक संयुक्त कुटुंब पद्धती होती, आता विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे. त्यामुळे या कुटुंब पद्धतीचा पण अन्न खाण्यावर बराचसा परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे लोक क्वालिटीला महत्व देणारं किंवा एक सेंद्रिय जे प्रॉडक्ट्स आहेत लोक महत्व देऊ लागलेले आहेत.
1: सध्या हवामानातील बदल हे खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत, तर या हवामानातील बदलांचा सेंद्रिय शेतीवर काही परिणाम होतो का?
0: हो, नक्कीच होतो. सेंद्रिय शेती असं नाही, जे काही आपल्या रासायनिक शेतीवरही जो परिणाम होतो तोच परिणाम सेम सेंद्रिय शेतीवर होतो. आणि जर आपल्याला हे काही फिक्स करायचं असेल जे हवामानातील बदल आहेत किंवा आरोग्याच्या बाबतीमध्ये जे काही येणारे, सध्या आपण बघतो की आपण घरटी कॅन्सरचा माणूस झालेला आहे आणि ह्याला बरंचसं कारणीभूत आहे की आपल्याकडे जे रासायनिक शेतींचा वापर भरमसाठ जो केला जातो ते बरंचसं कारणीभूत आहे यासाठी. आणि हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे.
1: आपण आपल्या शेतामध्ये जनावरांचं संगोपन करता, यामध्ये बऱ्याच अंशी देशी गाई वापरता आणि यामधून जे दूध मिळतंय ते एटू दूध मानलं जातं, तर हे एटू दूध म्हणजे नेमकं काय आणि त्याबद्दल एवढी चर्चा का आहे?
0: आता आपण अलीकडे जर दुधाची पिशवी बघितली तर त्यामध्ये एटू मिल्क हे लिहिलेलं असतं. तर मलाही हे पूर्वी माहीत नव्हतं, पण मी जेव्हा त्यामध्ये अभ्यासामध्ये गेलं तेव्हा मलासाठी हे खूप शॉकिंग होतं. तर काय आहे एटू मिल्क म्हणजे काय, की आपल्या ज्या देशी गायी आहेत पूर्वीपासून, जे जीची गायी असतील म्हशी असतील त्यांच्यापासून जे दूध मिळतं त्याला आपण एटू दूध मिळतं. त्यामध्ये एक प्रकारे एक कंटेंट असतो त्यामध्ये, त्याच्यामुळे त्याला एटू दूध म्हणलं जातं. आणि ते एटू दूध माणसाच्या शरीरासाठी खूप उत्तम असं मानलं जातं. मग जेव्हा हरित क्रांती झाली मग दुधाचं उत्पादन पण वाढवण्यासाठी आपण दूध उत्पादनामध्ये बदल करणं अपेक्षित होतं. त्यातून वर्गीस कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली आपण श्वेत क्रांती घडून आणली, त्याला ऑपरेशन फ्लड म्हणलं जातं. आणि त्या श्वेत क्रांतीच्या अंडर आपण काय केलं की ज्या आपल्याकडे देशी गायी होत्या त्यांच्यामध्ये संक्रमण करण्यात आलं आणि त्या संक्रमणातून आपण HF जर्सी ह्या गायींची एक प्रकारे निर्मिती केली. आणि त्यामध्ये मग त्यांना एक प्रकारे इंजेक्शन देणं किंवा त्यामध्ये एक प्रकारे त्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना एक प्रकारे हार्मोन्स त्यांच्यामध्ये देणं हे झालं. आणि त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादक झालो, निर्यातदार झालो. पण ॲट द सेम टाइम आपण हेल्थच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं एक प्रकारे मागे गेल्यासारखं झालो. आणि जे दूध आपण पूर्वापार आपल्याकडे म्हटलं जातं की दूध हे शरीरासाठी चांगलं आहे, एक पोषक अन्न म्हणून दुधाकडे बघितलं जातं, पण ते दूध आपण कोणतं घेतो, A1 घेतो की A2 घेतो? A2 दूध हे शरीरासाठी खूप उत्तम आहे, तुमच्या शरीराच्या वाढीसाठी पोषक म्हणून आहार म्हणून त्याच्याकडे बघण्यास काहीच हरकत नाही आहे. पण जिथे A1 असतं ते तुमच्या शरीरासाठी जो अभ्यास आलेला आहे त्या अभ्यासानुसार ते तुमच्या शरीरासाठी घातक असतं. आणि आम्ही आता आपल्याकडे ज्या गायी आहेत त्या आहेत खिल्लार गाय आहे, कांक्रेज गाय आहे, आपल्याकडे म्हशी आहेत, बैल आहेत, आणि ह्यांचा आपण संगोपन करतो. ह्यातून आम्हाला A2 दूध मिळतं, त्यातून आम्ही घरी यूज करतो आणि जे काही राहतं त्यातून आपण तूप वगैरे बनवतो आणि ते बाहेर आपण विकतो. आणि त्यातून जे शेणखत वगैरे मिळतो ते शेतीसाठी खूप उत्तम आहे, त्यातून मातीची क्वालिटी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने वाढलेली आम्हाला बघायला मिळाली.
1: अच्छा,
2: मंडळी, आताच आपण आजच्या किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये सेंद्रिय शेती याविषयी प्रगतशील महिला शेतकरी प्राध्यापिका स्नेहल घोरपडे यांची डॉ दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आहे.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बंधू भगिनींसाठी सादर करण्यात आलेला किसानवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. किसानवाणी निवेदन अंजर मुजावर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ दीपक ठमके.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
0: बंध प्रेमाचे वंदन सागराला.
1: लेखिका आहेत सुचिता लाडे.
0: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
1: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
0: आणि सादर करते आहेत आशिष बिनश्याम सातपुते.
2: आजी आज घरात दोन ताटं का सजवली आहेत, एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
3: अगं आज दोन सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा.
2: प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते. हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
4: नारळी
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे
0: वंदन सागराला.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्स वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझे शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निंजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 3% घसरण. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखी 39 धावांची गरज. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तात्काळ करणं शक्य झालं आहे. यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर संदेश सामायिक केला आहे. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यूपीआय ही जगातली सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाइंड साखरेमध्ये रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली गेली होती.

मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तीमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेच्या दरात आज पुन्हा 1 रुपयानं वाढ झाली आणि 1 किलो साखरेचा दर जवळपास 64 रुपयांपर्यंत गेला. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात सुमारे 49 रुपये प्रति किलो या दरानं साखर मिळत होती. महिनाभराच्या कालावधीत यात 31% वाढ झाली आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दररोज 12 तास मोफत वीज देण्याची आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करायची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर इथं केली. सध्या राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 12,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून एकंदर 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद ए मिलाद उन नबीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबी हा प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणुकीचं स्मरण करण्याचा सण आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार देशवासियांना सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र उभारण्याच्या कार्यात सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित करतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात आज 3% घट झाली. दिवसाच्या व्यवहारादरम्यान ब्रेंट क्रूडचे दर 3.4% घसरून प्रति बॅरल 89 अमेरिकन डॉलर्स आणि 1 सेंटवर आले. तसंच वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचे दर 3.6% घसरून प्रति बॅरल 81 अमेरिकन डॉलर्स आणि 94 सेंटवर आले. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3रा दिवस अखेर श्रीलंकेसमोर फॉलोऑनचा धोका कायम आहे. आजचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 बाद 265 धावा केल्या होत्या. सोनल 85 तर लाहिरू 8 धावा करून खेळपट्टीवर टिकून आहेत. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 तर सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी श्रीलंकेला अजून 39 धावांची गरज आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या क्रिमी लेअर निकषासंदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी विशेष पीठाची स्थापना करावी या विनंतीवर विचार करायला सर्वोच्च न्यायालयानं होकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं 11 मार्चला दिलेला निकाल 2025च्या नागरी सेवा परीक्षेच्या उमेदवारांना लागू होतो की नाही याबाबत स्पष्टता मिळावी अशी मागणी केंद्र सरकारनं आपल्या याचिकेतून केली आहे. भारतीय प्रकाशक महासंघाकडून दिला जाणाऱ्या उत्कृष्ट पुस्तक प्रकाशन पुरस्कारांमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाला 7 पुरस्कार मिळाले. विभागानं प्रकाशित केलेली पुस्तकं संदर्भ साहित्य आणि नियतकालिकांना विविध श्रेणींमध्ये बहुमान जाहीर झाले. देशाचा विकास साहित्य संस्कृती कला आणि समकालीन विषय वाचकांपर्यंत पोहोचवण्यात हे साहित्य महत्वाची भूमिका बजावतं आणि हे पुरस्कार म्हणजे विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कष्ट समर्पण भाव आणि कर्तृत्वाचं प्रतीक आहे असं प्रतिपादन प्रकाशन विभागाचे महासंचालक डॉ धीरज कांकडिया यांनी केलं. भारत चीन सीमा प्रश्न आणि दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याबाबत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी विशेष प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली. येत्या 12 तारखेला नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होत आहे. या चर्चेपूर्वी 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी काल बीजिंगला पोहोचलेल्या डोभाल यांनी चीनचे उपराष्ट्राध्यक्ष हान झिंग यांची भेट घेतली.
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी रशियाचे अध्यक्ष

व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्पर व्यापार, ऊर्जा, खतं आणि अणुसहकार्य या क्षेत्रांमधले आर्थिक संबंध दृढ करण्यावर भर दिला. डॉ जयशंकर यांनी रशियाचे उपप्रधानमंत्री डेनिस मंतुरो यांच्यासोबत भारत आणि रशियाच्या आंतरसरकारी आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपदही भूषवलं. जयशंकर यांनी काल रात्री मॉस्को इथं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना भारतात उत्पादन सुविधा उभारताना यंत्रसामग्री आणि सुट्या भागांसाठी भारतीय मानक ब्युरोचं जे प्रमाणीकरण लागतं त्यातून जपानसह इतर देशांच्या कंपन्यांना सूट देण्यासाठी आराखडा तयार करायचं काम सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. त्यांनी आज टोकियो इथं सेमीकंडक्टर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या जपानी प्रतिनिधींना संबोधित केलं. या आराखड्यामुळे कंपन्या उद्योग उत्पादन किंवा प्रकल्पांना गरजेनुसार या नियमांमधून सूट मिळेल असं ते म्हणाले. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करत असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या याआधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. भारताची व्यापक सृजनशीलता जपण्यासाठी आणि सार्वजनिक संज्ञापन बळकट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आणखीन रचनात्मक सहकार्य हवं अशी माहिती रेडिओ आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज दिली. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या माहिती आणि जनसंपर्क सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेला ते आज बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 3% घसरण. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखीन 39 धावांची गरज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

लोकसंगीत आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी यांनी गायलेला बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा. हा पोवाडा लिहिला आहे राम उगावकर यांनी.

रायरीचा किल्ला सर केला, रायगड काबीज केला, तेव्हा मात्र विजापूरचा आदिलशहा घाबरून गेला. त्यानं फाजलखानाला शिवाजीला पकडण्यासाठी पाठविले, परंतु कप्तान शिवबाला मारू पाहणाऱ्या अफजलखानालाही शिवाजीनं यमसदनाला

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी यांनी गायलेला वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा ऐकला. हा पोवाडा लिहिला होता राम उगावकर यांनी. आणि आता आनंद घेऊया भावगीतांचा भावधारा कार्यक्रमात.

हे गीत रवींद्र साठे यांनी गायलं होतं. श्रीपाद गोडबोले यांच्या गीताला संगीत दिलं होतं कमलाकर भागवत यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

नारळ केळकर यांनी गायलेलं शोभा तेलंग यांचं गीत आपण ऐकत आहोत. संगीतकार भूमानंद बोगम. याबरोबरच भावधारा कार्यक्रमाचा समाप्त होत आहे. थोड्याच वेळात 9:15 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचे कार्यक्रम.

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. वेळ झाली आहे शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्मजी. आपण ऐकणार आहोत पंडित शरद साठे यांनी गायलेला राग यमन. विलंबित बंदिश एकतालात निबद्ध असून बोल आहेत कहे सखी कैसे करिये. मध्यलय बंदिश झपतालात निबद्ध असून बोल आहेत गुण गावे सब मिलके. पंडित शरद साठे यांना तबला साथ निलेश जाधव यांची तर संवादिनी साथ प्रकाश वगळ यांची आहे. ऐकूया पंडित शरद साठे यांनी गायलेला राग यमन.

0: पंडित शरद साठे यांनी गायलेला राग यमन आत्ताच आपण ऐकला. त्यांना तबला साथ निलेश जाधव यांची तर संवादिनी साथ प्रकाश वगळ यांची होती. आणि याबरोबर नादब्रह्म हा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. किसान वाणी,

0: शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी शेतीच्या प्रगतीसाठी।
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निंजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोतेहो, आपण हे प्रसारण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरूनही ऐकत आहात। रात्रीचे 10:30 आहेत। ऐकूया नभोनाट्य घुसमट, लेखिका विजया काळे, सादरकर्त्या कांचन प्रकाश, संगीत।
3: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य घुसमट, लेखिका विजया काळे, सादरकर्त्या कांचन प्रकाश, संगीत।

0: coming, sir?
1: Yes, coming. बसा बसा.
0: Thank you, sir.
1: और मिसेस सत्ते नगरपासून गोंदा बोलावणी पाठवली तुम्हाला.
0: ओह हो सर, व्हेरी सॉरी, पण कालचा तो कस्टमर मला सोडेच ना. त्याला डायनिंग टेबलचं आणि खुर्च्यांचं डिझाईन पसंतच पडत नव्हतं. पण त्याला पसंत पडेल तसं डिझाईन त्याला बनवून द्यायचं हे माझी जिद्द जेव्हा पुरी झाली तेव्हाच मी.
1: कस्टमरचं समाधान होईपर्यंत काम करायचं ही तुमची जिद्द आणि पद्धत, त्यामुळे आपल्या कंपनीची मॅनेजमेंट तुमच्यावर बेहद खुश आहे. अहो म्हणूनच तुम्हाला त्याने एक मोठं बक्षीस दिलंय, त्याच्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन.
0: म्हणजे कशाबद्दल सर?
1: ऐकून घ्या ऐकून घ्या मिसेस सत्ते, एका वर्षासाठी तुम्हाला ही कंपनी परदेशी पाठवते.
0: काय?
1: पुढे पुढे ऐका, पुढे ऐकून घ्या मिसेस सत्ते. 6 महिने इंग्लंड, 4 महिने फ्रान्स, 2 महिने स्वित्झर्लंड, इंटिरियरचा कोर्स, स्टेज क्राफ्ट याचे कोर्स करायचे आणि काही दिवस ट्रेनिंग.
0: सर आय कांट इमॅजिन, हाऊ नाईस. थँक यू सो मच सर. सर मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की ही संधी मला मिळेल आणि तेही इतक्या सहजपणे आणि इतक्या लवकर. व्हेरी प्लीजंट सरप्राईज सर.
1: सरप्राईज मात्र नाही, आपल्या कंपनीच्या मॅनेजमेंटने प्रत्येक वेळी तुमचं नाव डिरेक्टर बोर्डाकडे रेकमेंड केलं होतं.
0: हो सर ते माहित होतं, पण इतक्या लवकर होईल असं नव्हतं वाटलं मला.
1: इतक्या झटपट होईल असं मलाही वाटलं नव्हतं. बट एनिवे आता झटपट तयारीला लागायचं बरं का. पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला म्हणजे बरोबर महिन्याने तुम्हाला इथून इंग्लंडला रवाना व्हायचं आहे. कागदपत्र, व्हिसा, तिकिटाचं बुकिंग सारं कंपनी मार्फत होईल. तेव्हा उद्यापासून तुम्हालाच त्याच्यात लक्ष द्यायला हवं.
0: सर मला मला अजूनही खरं वाटत नाहीये.
1: आणखी एक गुड न्यूज, आल्यानंतर तुम्हाला प्रमोशन आहे. आपली नवीन ब्रँच ओपन होते आहे, त्याची मॅनेजर म्हणून तुमची शिफारस केलेली आहे.
0: थँक्यू सर.
1: लेडीज अँड जेंटलमॅन, समीरा युअर फ्रेंड इज गोइंग अब्रॉड.
2: मिसेस सत्ते आता पार्टी हवी हो.
0: सगळं मिळेल सगळं, पण आता मला पळायला पाहिजे ना, डेक्कन क्वीन गाठायची आहे. ए टॅक्सी करून जा विटीला, नाही तर रोजच्या सारखी कंजूशी करशील आज सुद्धा. समीरा तुझ्या नवऱ्याला काय वाटेल ग? उद्या सांगते कुणाला काय वाटेल ते, नवऱ्याला काय वाटेल, माझ्या सासूला काय वाटेल. चला पण आता मी निघते, खूपच उशीर झालाय मला.
3: ओके बाय
0: बाय. आपलं पासवर्डचा डबा फार ओळख आवडे
3: खूप.
0: समीरा मला तर वाटलं तू आज मुंबईलाच राहिलीस की काय?
3: चल ग,
0: पुष्कळदा राहतेस तशी. पुष्कळदा मुंबईला राहते हा उगाचाच आरोप आहे. मी कामाशिवाय कधीही मुंबईत राहत नाही, एखाद दिवस राहिले तरी माझा नवरा भडकतो. पण आज काहीही झालं असतं ना तरी मी मुंबईला राहिले नसते.
3: ते काय?
0: कारण आज माझ्याजवळ एक अगदी चणचणाटी गुड न्यूज आहे.
3: गुड न्यूज?
0: एक गुड न्यूज. मग मला
3: मला
0: सांगितलं
3: प्रमोशन
0: का? कोणाला मुलगा झाला?
3: नाही
0: का? कुणाचं लग्न ठरलं?
3: अगं त्याही पेक्षा गुड न्यूज,
0: एका महिन्याने मी चक्क इंग्लंडला चालले आणि नंतर फ्रान्स, स्वित्झर्लंड.

0: बघ ना ए, मग इतके दिवस आम्हाला पत्ताही काढायला लागू दिला या गोष्टीचा.
1: किती
0: अगं मला तरी तिथे पत्ता होता, म्हणजे या कोर्स साठी ट्रेनिंग साठी माझं नाव सारखं पुढे येत होत, पण तो चान्स मला मिळाला आणि तोही इतक्या लवकर, हे नव्हतं वाटलं मला.
1: अगं मला तर हे सगळं स्वप्नासारखंच वाटतंय.
2: काय मजा आहे ग तुझी समीरा, यू आर सो लकी. खरंच खरंच समीरा अगदी तुझी गंमत आहे, पण तुझ्या नवऱ्याला मात्र चांगलीच शिक्षा आहे. हा चांगला एक वर्ष विरह.
1: अगं एखाद वेळी त्याचा तुळशीदास न होईल.
0: तुळशीदास वगैरे काही होणार नाही, पण मलाच इथून सोडलं मी तर मात्र मग
2: असं कोण अडकवून ठेवेल एवढ्या हुशार कर्तृत्ववान बायकोला.
0: उलट कौतुकाने ठीक ठीक तसं समजूया आपण. हे बघ समीरा, तुला काही एक अडचण येणार नाही. अगं माझ्यासारखे प्रॉब्लेम्स थोडीच आहेत तुला. आता नवऱ्याला कुठे ठेवू, घरी कोणाला ठेवू, मुलांना कुठे ठेवू? तुझ्या घरात तुझी सासू आहे, कामाला चांगल्या दोन दोन मोलकरणी आहेत, आणि तुझ्या आईचं घर ते तर जवळच आहे, आणि हिच्या मुलाला तर रोज हिची आईच सांभाळते. अगदी 4 महिन्याचं होतं तेव्हापासून. मग कसली अडचण आहे तुला?
1: अगं पण तेवढ्यानंच प्रश्न सुटला असता तर कशाला हवं होतं?
2: समीरा तू फॉरेनहून आलीस ना की मग आमच्या या डब्यातून येणार नाहीस. फर्स्ट क्लास निघाशील पोझिशन ना.
0: काही पुण्याला कशाला येते, मुंबईला चिकटून बसेल. पुणे लोणावळा तिथल्या मैत्रिणी तिला कशा आवडणार मग?
1: हो ना. अगं खरं म्हणजे पहिल्यांदाच मला मुंबई सोडायची नव्हती, पण माझा नवरा त्याला पुण्या इतकं जगातलं कुठलंही गाव पसंत नाही. पुणे सोडून कुठेही जायला तो तयार नसतो, म्हणून माझा नाईलाज आहे. पुणे सोडायचं म्हटलं ना तरी नवऱ्याच्या इच्छेसाठी ते शक्य नाही.
0: खरं सांगू मुंबईच्या त्या उंच उंच इमारती, तो वैभव आणि वेगानं फिरणारं झगमगत जग मला सतत भुरळ घालतं. माझ्या कर्तृत्वाला ते आव्हान वाटतं.
1: ए ते काही असेल पण आम्हा बिचारा मैत्रिणीला विसरू नकोस. हे तर वर्षांना आल्यावर विसरशील आणि पुन्हा भेटली की म्हणशील ह्या
0: कोण बरोबर काय. नाही ग तुम्हाला मी विसरणं शक्यच नाही. तुमचा सहवास हा माझ्या आयुष्यातला एक सुंदर काळ आहे. डेक्कन क्वीन मध्ये येणाऱ्या साऱ्याच थोड्याफार फरकाने माझ्यासारख्याच भर पडणाऱ्या, पोटासाठी म्हणा करिअरसाठी म्हणा.
2: अगं एवढी गंभीर होऊन काय बोलतेस, आनंदाने नाचायचं उसळायचं आणि ते सोडून.
0: खरं तेच बोलले मी, मनातलं बोलल्याशिवाय आज राहतच नाहीये मला. तुम्हा मैत्रिणींची जिद्द ईर्षा बघितली ना की माझ्या अंगात बळ संचारत. पुन्हा या धावपळीत तुमच्या मनातल्या एकमेकींबद्दलच्या प्रेमाचा मायेचा झरा कधी आटत नाही. खरं म्हणजे तुमची ही रोजची भेट हीच माझी शक्ती आहे, माझी स्फूर्ती आहे असं म्हणा ना.
2: ए समीरा आज झालंय तरी काय एवढी का बोलतीयस तू? आज खूप एक्साइट झालीय. अगं साहजिकच आहे. अगं अति आनंदाच्या क्षणी सुद्धा माणूस जरा सैरभैर होतो. खूप मोठा आनंद पचवायलाही एक ताकद लागते.
0: हो ना ठीक आहे. मी काही आनंदाने किंवा अति हर्षाने एक्साइट झालेले नाही आहे. तुम्हाला माझी बेचिनी नाही कळायची ग सख्यांनो.

0: आले ग समीरा. हां हा धर बे तुझा मुलगा. अगं तुझी वाट पाहून झोपून गेला ग. उशीर झाला का गाडीला?
1: आई गाडी लेट असणं हे तर रोजच आहे.
0: पण तुला रोज किती दगदग होते समीरा. हा मुंबईला काम करायचं, डेक्कन क्वीन धडपडत पकडायची आणि इथं आलं की घरी जाताना बाळाला घेऊन जायचं, पुन्हा सकाळी डेक्कन क्वीनला जाताना त्याला इथं पोहोचवायचं, पुन्हा तिथली काम.
1: आई पण ह्या कष्टाचं दगदगीचं आग चीज झालंय. अगं तुला आणि बाबांना ही अत्यानंदाची बातमी सांगण्यासाठी इतकी अधीर झाले ना मी. अगं आई मला आमची कंपनी परदेशी पाठवतीये कोर्स साठी.
0: अगं बी हो.
2: कॉंग्रॅच्युलेशन समीरा.
1: तुमच्याशिवाय माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देणार किंवा जीव तोडून मला मदत करणार दुसरं कोण आहे? आई तुमच्या आधारावर तर मी जायला होकार दिलाय.
0: आम्ही विशेष काही करतो आहोत तुझ्यासाठी असं थोडंच आहे. अगं आमचं कर्तव्यच आहे.
1: कर्तव्य खूप असतात ग, पण
0: तुला काय मदत हवी ती नुसतं तू आम्हाला सांग.
1: अगं बाळाचा प्रश्न तर तुम्ही कायमचा सोडवलात, तोच खरा महत्वाचा प्रश्न ना.
0: बाळाची काळजी मुळीच करू नकोस. आमच्या जवळ तो अगदी छान राहतो. तो इथं राहिला म्हणजे तुझ्या सासूबाईंना कसली तसदी पडणार नाही. फक्त त्यांना म्हणावं तुमच्या मुलाला, अगं म्हणजे तुझ्या नवऱ्याला सांभाळा.
1: तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहेत ना, त्यातूनही दिवाकर पूर्वीचा राहिलेला नाहीये. माझं मुंबईला जाणं हेच घरातल्या कुरबुरीचं रोजचं कारण आहे. त्यासाठी रोजची कटकट असते.

0: घरात, चालायचंच, घर आहे ना.
1: आई, मी दिवाकरच्या इच्छेसाठी, त्याच्या आईच्या इच्छेसाठी मुंबई सोडली. त्याची थोडीशी जाण त्यांनी ठेवलेली नाही. मुंबईला जाण्यायेण्याची मला किती दगदग होते तरी मी कधी कुरकूर करत नाही, कारण मुंबईत कामाला जाणं, तेही माझ्या मनासारख्या कामाला जाणं, हा माझा आनंदाचा एक भाग आहे. बरं आई, निघते ग, आधीच मला उशीर झालाय. आणि मला उशीर झाला ना की दिवाकरचा ते पापड होतो.
2: अगं नवरा
0: असतो. समीरा.

0: मग सांगते, आधी बाळाला ठेवून येते, कपडे पण बदलायचेत ना.
1: दिवाकर, ए दिवाकर.
0: अरे चल ना रे जेवायला, मला खूप भूक लागलीय, तुलाही लागली असेलच ना.
2: ट्रेन मधून दमून भागून मी आलो थोडस.
0: अरे भूक लागायला ट्रेन न कशाला जायला हवं, तुझ्या पुण्याच्या मस्त हवेला भूक लागते म्हणतोस ना.
2: खोटं नाहीये ते,
0: मीही तेच म्हणते. ए दिवाकर, ही चेरीनी भरलेली प्लेट बघून तू मागच्या सारखी त्याच्यावर धाड कशी घातली नाहीस अजून. लग्नानंतर आठवतंय ना तुला, चेरी आणल्या की एकटा सगळ्या चेरीच फस्त करायचास. दिवाकर, तुला चेरी फार आवडतात ना, म्हणून मी मुद्दामून घेऊन आले आज. अरे ह्या अशा सुंदर टपोऱ्या चेरीज ठराविक ठिकाणीच मिळतात. आज मी नेपीएमसी रोडला कामाला गेले होते, तिथे मला मिळाल्या चेरी. बाकी निवडक फळं मिळतात ती तिथेच.
2: खूप महाग मिळत असतील नाही का?
0: अगदी पुणेरी बोललास. अरे त्या महागड्या आहेतच, पण आपल्याला हव्या ना, मग त्याचा विचार कशाला करायचा.
2: हे बघ, आम्हाला विचार करावा लागतो.
0: वा, आज आमचं तुमचं काय नवीन काढलंस? ए दिवाकर, मला थोड्याच दिवसात प्रमोशन मिळतंय. नेपीएमसी रोडला आमची ब्रांच निघतीये, त्याची मी मॅनेजर होणार आहे. आजच मॅनेजिंग डिरेक्टरने मला सांगितलं. अरे मग काय, तुझ्या चेरीची कायमची सोय. पण त्याआधी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे, ओळख बघू काय असेल ती. अरे ओळख ना? नाही ओळखताय. अरे तुला ती बातमी कळली ना की तू माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव करशील, आणि पुन्हा एकदा तुला समजून येईल की तुझी बायको केवढी ग्रेट आहे, केवढी असामान्य आहे. दिवाकर, मी परदेशात जाते, इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड. इंटिरियर स्टेज क्राफ्टचा कोर्स आणि ट्रेनिंग पुढच्या 12 तारखेला निघाले. एवढं माझं विमान इंग्लंडला गेलंही असेल. दिवाकर, आता माझी फार धावपळ होणार आहे. माझी सगळी डॉक्युमेंट्स, विझा, तिकिटाचं बुकिंग कंपनीतर्फे होणार आहे हे खरं, पण माझी स्वतःची तयारी तर मलाच करायला हवी आहे की नको. ए, मला मदत करशील ना? आणि मुंबईहून पुण्याला रोज येणं आता मला जमेलच असं नाही, तेव्हा त्याचीही सवय तुला करायला हवी.
2: हे सगळं ठरल्यानंतर मला सांगतेस? अगं ठरवायच्या आधी निदान विचारायचं तरी होतोस का? त्याचीही गरज वाटली मी तुला.
0: दिवाकर, वाकड्यात शिरू नकोस. अरे याबद्दल मलाही काहीच माहिती नव्हतं, पण तसं मी तुला एकदा बोललो नव्हते का? पण हे इतकं झटपट होईल असं नव्हतं वाटलं.
2: काय तरी सांगतेस तू, असं एकदम कसं होईल? काय वाटेल त्या थापा मारायला मला खोळा वगैरे समजलीस की काय तू?
0: अरे तुझी शपथ घेते दिवाकर. अरे अनेकदा मॅनेजमेंटनं माझं नाव डिरेक्टर बोर्डाकडे रेकमेंड केलं होतं, पण त्यासाठी अनेकांचं वशिले, मंत्र्यांकडनं चिठ्ठ्या, अरे दिल्लीहून सुद्धा दबाव, काही वाटेल ते. दिवाकर, माझ्या हुशारी व्यतिरिक्त, माझ्या कर्तृत्वा व्यतिरिक्त माझ्याजवळ दुसरं काय आहे? माझं कुणी गॉडफादर तिथे आहे थोडंच? मला सारखं वाटत होतं की माझी डाय यामध्ये कुठे शिजणार, पण अरे लक्की.
2: घरचा विचार तू केलायस?
0: अर्थातच केलाय, पण आपल्याकडे अशी अडचण आहेच कुठे? त्या बाबतीतही आपण फार लक्की आहोत. तुझी आई आहेच घरात, आणि मी येईपर्यंत आई बाबा बाळाला सांभाळणार आहे. पुन्हा तू आहेसच की? अरे एक वर्ष केव्हाच निघून जाईल, एखाद वेळेस 6 महिने तिथे आणखी वाढण्याची शक्यता आहे. अर्थात तेही माझ्या दृष्टीने चांगलंच होईल, तेवढाच अनुभव, आणखी शिक्षण. दिवाकर, अरे वाऱ्यासारखे दिवस निघून जातील.
2: ते तुझ्या बाबतीत आम्हाला त्रासच होणार आहे, तू तर म्हणतेस पुढे आणखीन 6 महिने वाढतील, तेव्हा मला नाही वाटत तू आत्ता जावंस. निदान सध्या तरी नको. हे बघ, आईला आधीच बरं नसतं.
0: अरे पण तू आहेस ना त्यांना, आणि कामासाठी 2 मोलकरणीही ठेवलेले आहेत घरात. आणि नाहीतरी तुझ्या आईच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या घरात काडीचाही उपयोग नाही. दिवाकर, तू आनंदानं हो म्हणायला हवंयस.
2: समजा मी नाही म्हटलं तर
0: मला धक्का बसेल. आणि दिवाकर, तू दुष्ट नाहीयेस. माझ्या यशाचा, माझ्या उत्कर्षाचा तुलाही माझ्या इतकाच अभिमान वाटायला हवाय. आणि नाही, तुला तो वाटतोच आहे.
2: नाही, आता तरी मी तुला निश्चित उत्तर देऊ शकत नाही,
0: पण मला आता थांबायला वेळ नाहीये. उद्याच्या उद्या इथून मुंबईला पोहोचल्यानंतर मला ट्रॅव्हल एजन्सीकडे जायचंय, कागदपत्र, तिकीट बुकिंग, विजा. आणि
2: समजा एवढी मोठी गोष्ट काही तासात कशी ठरवणार आहोत आपण?
0: तुला काहीच ठरवायचं नाहीये. तुमचं रोजचं आयुष्य कुठेही विस्कळीत होणार नाहीये. तुला किंचितही त्रास होणार नाही. माझी तडतड होणार आहे, माझी धावपळ होणार आहे, मला खूप कष्ट होणार आहेत, पण ते सगळं मी आनंदानं सहन करणार आहे.

0: जिद्दी न करणार आहे. तो माझा आनंद आहे दिवाकर, ते माझं सुख आहे.
1: अगं माझं ऐकायचंच नाही तर मग विचारतेस कशाला? तुला मी पुन्हा निक्षून सांगतोय, एवढ्या घाईनं हा परदेशी जाण्याचा निर्णय घेणं मला पसंत नाही. एवढ्यावरचे प्रकरण इथे थांबणार नाही. त्यात तुझं प्रमोशन, तुझ्यासाठी मॅनेजरची पोस्ट, हे आणखीनच कठीण. हे बघ समीर, एकदा पुढे घातलेलं पाऊल मागे घेता येणार नाही.
0: किती क्षुद्र आहेस रे तू, माझ्याबद्दल तुला इतका हेवा वाटावा. आपली ओळख झाली, नंतर लग्न झालं, तेव्हा तुला माझा केवढा अभिमान होता, किती कौतुक होत. जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये मी शिकते याचं तुला किती अप्रूप होत. शेवटच्या परीक्षेतला माझा पहिला नंबर, माझं सर्टिफिकेट, माझं गोल्ड मेडल, हे सगळं तू आल्या गेल्याला तुझ्या मित्रमैत्रिणींना दाखवत होतास. अरे अरे दिवाकर, माझ्या सर्टिफिकेटला तू सोनेरी फ्रेम करून आणली होतीस. माझं गोल्ड मेडल कायम तुझ्या टेबलावर ठेवलेलं असायचं. आणि आता तू
1: हे सगळं हे घडलं ना ते तुझ्याच वागणुकीनं.
0: माझ्या वागणुकीमुळे नाही दिवाकर, तू पुण्याला राहण्याचा हट्ट सोडला नाहीस म्हणून हे सगळं घडलं. मुंबई मला सोडायची नव्हती, मला माझा स्वतंत्र बिझनेस करायचा होता. माझी स्वतःची अशी एक फर्म काढायची होती, माझी महत्वाकांक्षा होती ती. पण मुंबईची एक खोली तुला टोचत होती. थोडी कळ काढली असतीस मुंबईत तर आपण छानपैकी ब्लॉक घेऊ शकलो असतो. बरं तुलाही मुंबईत छान नोकरी होती.
1: हे बघ, तुला जे छान वाटतं, चांगलं वाटतं, ते मला चांगलं छान वाटेलच असं नाही. माझी इच्छा, माझ्या आईची सोय.
0: पण तुमच्या इच्छेशी सोयीशी माझं भवितव्य जोडलं गेलंय ना, नाहीतर हा प्रश्न कुठे येत होता? आपलं कुटुंब, आपलं घर हे सगळं व्यवस्थित सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी घरातल्या माणसांची एकमेकांसाठी केलेली तडजोड, थोडाफार त्याग हा धरूनच चालावा लागतो दिवाकर. अरे एवढंच नाही तर घरातल्या प्रत्येक माणसाचं ते कर्तव्य
1: आहे. अरे इथे राहून तुझं काय नुकसान झालंय? आमच्या घरासाठी तू काय असं सोडलंयस? कुठली तडजोड केलीस तू
0: दिवाकर? अरे तू बोलतोयस? अरे तुझ्या इच्छेसाठी, तुझ्या आईच्या इच्छेसाठी माझ्या मनात नसताना माझं प्रचंड नुकसान होणार आहे हे माहीत असतानाही मी मुंबई सोडून इथे आले. माझी महत्वाकांक्षा मनातच ठेवली का? तर पुण्याला तुझ्या वडिलांचा मोठा बंगला, तुझी आई एकटी, तिच्याजवळ राहणं हे तुझं कर्तव्य. तुला पुण्याच्या कॉलेजमध्ये प्रोफेसरची नोकरी सहजपणे मिळाली आणि ते कॉलेजही इतकं जवळ, आपली गल्ली ओलांडली की झालं, रस्ता देखील ओलांडायचा नाही. कसली तजवी, सगळं कसं स्वस्थ शांत.
1: अगं तुला कोणी मुंबईला जायला सांगितलंय?
0: माझा जीव इथे गुदमरून जाईल. अरे मी रोज अपडाऊन करते, बाळाला आईकडे नेऊन ठेवायचं, रात्री घरी येताना त्याला घरी घेऊन यायचं. ऊन असो, पाऊस असो, थंडी असो दिवाकर, मी कधी त्याबद्दल कुरकुरते? अरे माझं काम तुम्हाला मी कधी करायला सांगते? सगळं तुमच्या मनाप्रमाणे करण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. एवढ्याची तरी तुम्हाला जाण हवी, त्याची तरी तुम्हाला किंमत वाटायला हवी. पुण्याला आल्यापासून तू पार बदललायस, मुंबईला होतास तसा राहिलेला नाहीयेस दिवाकर. किती प्रकारांनी तुम्हाला बोललास पण मी कधीही रागावून बसले नाही. पण आज मात्र तुझ्या या वागण्यानं पुन्हा सगळे कटु प्रसंग आठवतात मला.
1: मुंबईलाच राहिलीस, फोनवर म्हणालीस की आज एका दिवस येऊ शकणार नाहीस. हे तुझं ऑफिस आहे की काय ग? ऑफिसमध्ये लोक जातात म्हणजे ते काय घरदार सोडून राहत नाहीत. पुन्हा तिथे राहणार आहेस हे सांगून सुद्धा गेली नाहीस.
0: आधी सांगितलं नव्हतं म्हणून एवढं तणतणायला काय झालं? मी आले नव्हते तर तुमच्या सुखात काय कमी झालं होतं?
1: समीरा तू कायमची कुठे
0: राहिली? तोंड सांभाळून बोल. तुला माहितीये गेली 5 वर्ष तुला अनुभव आहे, दिवाळी आणि ख्रिसमस आले की आमचे किती हाल होतात. शोरूम मधली गर्दी रात्र झाली तरी हटत नाही. आणि हे बघ, माझ्याकडे जे काम आहे ते म्हणजे भलतंच प्रस्थ आहे. एका सुपरस्टारच्या घराचं इंटिरियर करायचंय, त्याच्या जुहूच्या बंगल्याचं.
1: अरे पण मुंबईला राहणारे कोणी नव्हतेच का? तुझ्याशिवाय हे काम दुसऱ्या कोणाला जमतच नव्हतं.
0: तुझ्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. मुंबईला माणसं खूप आहेत पण हे काम म्हणजे आमच्या कंपनीचा प्रेस्टिज इश्यू. कारण हा कस्टमर आधी 2-4 फर्ममध्ये गेला होता पण त्याचं काम त्याच्या मनासारखं झालं नाही.

0: माझ्याकडे आला आणि अशी चॅलेंजिंग कामं कंपनी माझ्याकडेच सोपवते हेही तुला माहितीये. आणि मला वाटतं तुला एकेकाळी त्याचं खूप कौतुकही होत.
1: ते सगळं खरं असेल का? पण त्यामुळे आमचं रुटीन बिघडतं.
0: तुमचं रुटीन बिघडायला काय झालं रे? मी काय तुमचं घर उचलून नेलंय का? सगळं जिथल्या तिथे व्यवस्थित आहे. दिवाकर, त्या फिल्म स्टारच्या कामाचं मी चॅलेंज घेतलंय. त्याला खुश करेल तेव्हाच मला चैन पडेल.
1: समीरा, म्हणजे त्या सिनेमावाल्याच्या घरी तू राहायला जाणार? दिस इज टू मच. अगं, तुला घरादाराची शुद्ध तरी आहे का? तुझ्या आईला बरं नाही म्हणून तुझ्या वडिलांनी बाळाला रात्री इथे आणून ठेवलं. रात्रभर नुसतं भोकाड पसरलं होतं त्याने. रात्रभर रडला. आम्हाला झोप नाही, फुकटचा त्रास. त्यातून माझ्या आईला बरं नसतं.
0: त्यात नवीन काय आहे? आणि तुम्हाला कशाचाही त्रास होतो? मुलाचं किंवा बायकोचं काही करायची तुला सवयच नाही. आणि एक दिवस तू बाळाला सांभाळलंस म्हणून काय झालं? माझ्या आई वडिलांनी काही त्याला सांभाळण्याचा नकता घेतलेला नाहीये. अरे, एक दिवस, फक्त एक दिवस स्वतःचं मूल सांभाळलंस तर तू आकाश पाताळ एक करतेस. रोज मी इतकी प्रचंड कसरत करते पण त्याबद्दल मी कधीही कुरकूर केलेली नाही.
1: कारण तुझी ती हौस आहे. तुला घरापेक्षा तुझ्या करिअरची जास्त काळजी आणि त्याहीपेक्षा त्याचं महत्व अधिक तुला. घराबाहेर राहणंच तुला जास्त पसंत, पण मला मात्र या सिनेमावाल्यांमध्ये किंवा अशा माणसांमध्ये जाणं अजिबात पसंत नाही. शी, कुठल्या दर्जाची माणसं ही.
0: दिवाकर, किती लहान मुलासारखं बोललास. आणि मी म्हणते नीतिमत्तेचा मक्ता काय फक्त तुम्हालाच दिलाय? अरे, तुम्ही फार लहान जगात वावरता म्हणून तुम्हाला मोठं जग दिसत नाही. हे बघ, जे माहीत नाही, जे बघितलं नाही, त्याबद्दल बोलू नकोस.
1: म्हणजे त्या सिनेमावाल्यांपेक्षाही मी मूर्ख, मी क्षुद्र.
0: तू काहीतरीच बोलतोस. दुसरं काही नाही, तुला माझ्याशी भांडायचंय. अडाणी माणसासारखा प्रकार आहे हा सगळा. तुझी आई आणि तुझी बहीण तुझे काम धरतात.
1: हे खोटं. त्यांचं नाव मध्ये घ्यायचं नाही.
0: त्यांचं नाव घ्यायला मला कसली भीती आहे? त्यांच्यामुळेच तर माझं सगळं नुकसान झालं. तुला त्यांनी इथे यायला लावलं आणि त्यांनी स्वतःची सोय आणि सुख बघितलं, पण माझे पाय त्यांनी मोडून टाकले. केवढी मोठी स्वप्न होती माझी.
1: नुसती स्वप्न रंगवायला काय लागतंय?
0: नुसती स्वप्न रंगवायची नाहीतच, ती प्रत्यक्षात सुद्धा आणायची. कामानिमित्त आजकाल मी मोठमोठ्या ठिकाणी जाते. कर्तृत्वाने उंच झालेली माणसं मी रोज बघते. ती माणसं बुद्धीनं काही आपल्यापेक्षा जास्त असतात असं नाही. त्यांची जबरदस्त महत्वाकांक्षा, विलक्षण जिद्द, प्रचंड आत्मविश्वास आणि त्यासाठी वाटेल त्या कष्टाची तयारी, यावरच ती माणसं शिखरावर पोचतात. ही माणसं हा माझा आदर्श आहे. मी ही स्वतंत्र बिझनेस सुरू केला असता तर
1: तो इथेही करता येतो. समीरा, इंटिरियर वाला बापटने मला विचारलं होतं. एकत्र बिझनेस करायचं म्हणत होता तो, पण तू धुडकावून लावलंस त्याला.
0: अशा बाबतीत बापटने मला विचारणं हा देखील माझा अपमान आहे. अरे, ज्या माणसाला इंटिरियर मधलं एबीसी सुद्धा माहित नाही किंवा भिंतीला चार खिळे आणि फळ्या ठोकायच्या हे ज्याच्या इंटिरियरचं ज्ञान आहे त्या माणसाबरोबर मी काम करावं हे म्हणणं तुलाही शोभत नाही दिवाकर. आणि हे बघ, पुन्हा या संबंधात त्याचं नाव घेऊ नकोस आणि माझा अपमान करू नकोस.
1: हा तुझा अहंकार, तुझी घमेन, स्वतःला शहाणी समजतेस तू.
0: या बाबतीत तरी नक्कीच. मी काय करते ते माझ्या ऑफिसमध्ये एकदा येऊन बघ, म्हणजे तुला माझी योग्यता कळेल. खरं म्हणजे तुला ती माहितही आहे. आपण मुंबईला होतो तेव्हा तू नेहमी माझ्या ऑफिसमध्ये येत होतास, मला किती प्रोत्साहन देत होतास. माझ्या गुणांवर भाऊन तर तू माझ्याशी लग्न केलं होतंस.

0: हे आपलं भांडण ही नित्याचीच बाब होऊन बसली आहे. त्याकडेही मी लक्ष देत नाही. ते सगळं पचवण्याचा विसरण्याचा माझा प्रयत्न असतो. तुझ्याशी मी कधी याबाबतीत वाद घातलेला नाहीये, पण आज अशी सुवर्ण संधी आली असताना तू मला अडवतोस, मोडता घालतोस.
1: समीरा, मी सारं ऐकते हो, आणि आता हे रोजच झालंय. अग पण एकदा लग्न करून संसार मांडला की काही मर्यादा पाळाव्या लागतात, काही कर्तव्य पाळायची असतात. अगं त्यासाठी काही त्याग.
0: बरं झालं हे तुम्हीच बोललात. कर्तव्य किंवा त्याग हा एकानेच करायचा नसतो सासूबाई. घरात जो कोणी कर्तृत्ववान आहे, जो लायक आहे, ज्याच्या पुढे फार मोठी संधी चालून आली आहे, त्याला मदत करणं, त्याला प्रोत्साहन देणं हे घरातल्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. त्याग हा फार मोठा शब्द मी वापरत नाही, पण घरातल्या माणसाने आपल्यासाठी स्वतःची इच्छा बाजूला ठेवून

0: जर काही केलं असेल तर त्याचीही कधी इच्छा मानणं हे इतर माणसांचं कर्तव्य आहे. पटतो ना सासूबाई?
1: मला काय करायचं आहे पटवून घेऊन? ते तुम्ही तुझा तनवरा काही बघून घ्या.
0: अहो पण त्याला समजवणं हे तुमचंही काम आहे. दिवाकर तुमच्यासाठी मुंबईचं सगळं सोडून इथे आला, त्याच्याबरोबर मलाही यायला लागलं. सगळं तुमच्या सुखासाठी, तुमच्या समाधानासाठी केलं. मग तुम्ही ही थोडं मन मोठं करून सांगायला हवं ना. तुम्ही ही माझ्या बाजूने माझी कड घेऊन बोलायला हवं ना सासूबाई.
1: तू समजून घ्यायला हवास. पुरुषांना थोडा अहंकार असतो.
0: मलाही का नसावा? तुला आठवतो दिवाकर, तुला एका कॉन्फरन्स मध्ये एक लहानसा पेपर वाचायचा होता, त्याचा देखील मला केवढा आनंद झाला होता. एवढं कौतुक वाटलं होतं मला तू जायला निघालास तर फुलांचा गुच्छ घेऊन स्टेशनवर तुला निरोप द्यायला धावत पळत आले होते मी. तू मला हसलास देखील, पण तू मात्र.
2: मीरा, काहीही करून तुला जायचंच आहे ना, मग तुला माझ्या परवानगीची जरूर का वाटतीये? विचारलं नसतंच ना तरी काही बिघडलं नसतं.
0: बिघडलं असतं, कारण मला तुझ्याशी भांडण करायचं नाहीये. आतापर्यंत मी ते जपलं, यापुढेही मला तुझ्याशी भांडायचं नाहीये. मला माझं घर मोडायचं नाहीये. माझ्या संसारावर माझं फार प्रेम आहे. तू मला हवास, आणि माझं करिअर पण मला हवंय.
1: अगं तुला कित्येक उदाहरणं माहिती आहेत ना. बायकांचा पाय घराबाहेर पडला आणि तोही वर्ष दीड वर्ष, तर पुरुषांच्या हातून.
0: हे तुमचं म्हणणं मला अजिबात पटत नाहीये सासूबाई. अहो पुरुष जेव्हा शिकायला किंवा कामानिमित्त परदेशात जातात तेव्हा त्यांच्या बायका काय करतात सांगा ना? मर्चंट नेव्ही सारख्या नोकरीत असलेली माणसं वर्ष वर्ष घरी परतत नाहीत तेव्हा त्यांच्या बायका काय करतात सासूबाई? संसार सांभाळतात, मुलं बाया सांभाळतात अगदी निष्ठेनं. मग एखाद्या बाईला अशी संधी मिळत असेल तर नवऱ्यानेही सांभाळू.
2: बस झालं, मला अधिक व्याख्यान नकोय. हे बघ समीरा, तुला मी शेवटचं सांगतो, या तुझ्या जाण्याला मी आत्ताच्या आत्ता परवानगी देऊ शकत नाही. आणि तुला ऐकायचंच नसेल तर तू ऐकणार नाहीच,
0: कारण ते बुद्धीला पटेल असं नाही. कोरकट आणि दुर्लक्ष करण्यासारखी कारण आहेत हे सगळे. दिवाकर तुला जाणून बुजून तडजोड करायची नाही, तेव्हा मीही तुला स्पष्टपणे सांगते की मी ही संधी सोडणार नाही. त्यासाठी मला काहीही दिव्य करायला लागलं तरी मला माझी सच्चक विवेकबुद्धी सांगते, माझी मनोदयता सांगते. परदेशात जाण्याचा जो निर्णय मी घेतलाय तो बरोबर आहे. ते परदेशातलं शिक्षण, ते परदेशातलं यश, ते परदेशचं स्वप्न मला भुरळ घालतंय. कालपासून त्यांनी माझं सारं आयुष्य व्यापून टाकलंय. पुढे आलेली सुवर्ण संधी सोडण्याचा मी करंटीपणा करेन तर माझ्या इतकी दुर्दैवी कोणी नसेलच. दिवाकर तुला सांगते, माझा परदेशी जाण्याचा निश्चय पक्का झालाय. काहीही झालं तरी आता माझा पाय मागे येणार नाही, कुणीही मला आता मागे ओढू शकणार नाही.
2: समीरा, तू खूप विचारपूर्वक निर्णय घेतलायस ना, मलाही आता विचार करावा लागेल.
0: दिवाकर का?

0: आताच आपण घुसमट हे नभोनाट्य ऐकलं. लेखिका होत्या विजया काळे आणि यातील सहभागी कलाकार सचिन शिंदे, संध्या टिळक, विजया परांजपे, रामा मेडेकर, मनोज आचार्य, अनुपमा ताकमोगे. सादरकर्त्या होत्या कांचन प्रकाश संगीत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी थोड्यात

0: light rainfall for the next 2 days. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा आता समाप्त होत आहे, परंतु आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही यापुढे ऐकू शकता. बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या उद्या सकाळच्या पहिल्या प्रसारण सभेत ठीक 5:50. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.